मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँड 100 अंश 6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 2 आषाढ शके 1948 अर्थात 23 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 6 वाजतात. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ఆయుర్భూతం జగత్తాదౌ ప్రమేయః పురుషాపరం ఏవమిహ.

गिरवाणवाणी आज या कार्यक्रमात भालचंद्र शास्त्री उपाध्याय आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष आपण ऐकत होता. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 होत आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम.

प्रभात वंदन या कार्यक्रमात सुरुवातीला वाणी जयराम यांच्या स्वरात ही भोपाळी आपण ऐकलीत. रचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत होतं राम कदम यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना व्ही जी भाटकर यांच्या स्वरात.

व्ही जी भाटकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची रचना आपण ऐकलीत. प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनंत जोशी यांनी संगीतबद्ध केलेली अण्णा जोशी यांची भक्तिरचना. गायिका आहेत उषा मंगेशकर.

श्रोते हो प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

उत्तरा केळकर यांच्या स्वरात सदाशिव जावडेकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं धनंजय दैतनकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांची रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत आहे किशोर कुलकर्णी यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं किशोर कुलकर्णी यांचं. प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर ऐकूया ज्युतिका रॉय यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना.

आणि आता प्रभात वंदन या कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात कवी राजा बढे यांचं देशभक्तीपर गीत।

0: समूह स्वरात कवी राजा बढे यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. संगीत होतं कानू घोष यांचं. समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 होत आहेत. आता ऐकूया शेतीविषयक कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात बीज प्रक्रिया याविषयी संकलित माहिती. माहिती संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार.
1: मंडळी, बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून आणि बियाण्यातून पसरणारे विविध रोग किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी बियाण्यांवर जैविक आणि रासायनिक औषधांची जी प्रक्रिया केली जाते त्याला आपण बीज प्रक्रिया असं म्हणतो. कोणत्याही हंगामातील कोणत्याही पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला शिफारशीनुसार प्रक्रिया केल्या तर पुढे उभ्या पिकांवर येणाऱ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. याशिवाय काही प्रक्रिया या पिकांच्या उगवणीसाठी, उत्पादन वाढवण्यासाठी देखील करायच्या असतात. बीज प्रक्रिया केली असता जमिनीतून आणि बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो. बियाण्याची उगवण क्षमता देखील वाढते. रोपं सतेज आणि जोमदारपणाने वाढतात. पिकाच्या उत्पादनात 10-15% वाढ होते. कमी खर्चात बीज प्रक्रिया होते. यामुळं पिकांवर येणारे रोग आणि किडींचं नियंत्रण झाल्यामुळं औषधाच्या फवारणीवर होणारा मोठा खर्च

0: टाळू शकतो. किडे रोग नियंत्रणासाठी ही एक फायदेशीर अशी पद्धत आहे. या बीज प्रक्रियेमुळे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. काही महत्त्वाच्या पिकांच्या बीज प्रक्रियांची माहिती आपल्याला असणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्वारीवर अरगट अगर काणी येऊ नये यासाठी 3 किलो मीठ आणि 10 लिटर पाणी यांच्या मिश्रणात बी ओतावं, ढवळावं, तरंगणारं बी बाहेर काढून टाकावं. तळाचे बी 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं, सावलीत वाळून मगच ते पेरावं. 300 मेश गंधक 4 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम 1 किलो बियाणाला जोडावं. कार्बोफिरॉनची प्रक्रिया केली असता खोडमाशीचा प्रादुर्भाव होत नाही. यानंतर शेवटी ॲझॅटोबॅक्टर आणि PSB प्रत्येकी 250 ग्रॅम 10 किलो बियाणास रबडी करून चोळावं आणि मगच त्याची पेरणी करावी. मंडळी गव्हासाठी 30 ग्रॅम थायरम 10 किलो बियाणाला चोळावं. काणी रोग होऊ नये म्हणून 25 ग्रॅम कार्बोक्झिन 10 किलो बियाणास चोळावं. ॲझॅटोबॅक्टर आणि PSB प्रत्येकी 250 ग्रॅम आणि ट्रायकोड्रोमा 50 ग्रॅम 10 किलो बियाणाला चोळावा. हरभऱ्यावर मर, मूळ कुजिया इत्यादी रोग येऊ नयेत यासाठी 20 ग्रॅम थायरम 10 किलो बियाणाला चोळावा. रायझोबियम PSB प्रत्येकी 250 ग्रॅम, ट्रायकोडर्मा 40 ग्रॅम 10 किलो बियाणाला चोळावा. ऊसासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. गवताळ वाढ आणि चाबूक काणी हे होऊ नये म्हणून 50° सेंटीग्रेड उष्ण पाण्यात कांड्या 2 तास बुडवाव्यात. खवले कीड पिठ्या ढेकून होऊ नये म्हणून मेलेथियन 300 मिली आणि 100 लिटर पाणी यांच्या द्रावणात कांड्या 10 ते 15 मिनिटं बुडवाव्यात. मर रोगासाठी कार्बन डेन्झिनची प्रक्रिया करावी आणि यानंतर ॲझॅटोबॅक्टर ॲझोस्पिरिलम PSB या जीवाणूंची प्रक्रिया करावी. मंडळी भाजीपाल्यासाठी थायरम आणि ट्रायकोडर्माच्या प्रक्रिया कराव्यात. बटाट्यासाठी डायथेनियम 45 आणि स्ट्रेप्टोसायक्लिनची प्रक्रिया करावी. अशा वेगवेगळ्या बीज प्रक्रिया करताना बीज प्रक्रियेसाठी वापरलेलं भांडं अगर पिशवी यांचा पुन्हा कशासाठी वापर करू नये. बीज प्रक्रियेनंतर पेरून शिल्लक राहिलेले बियाणं हे खाण्यासाठी वापरू नये. बीज प्रक्रिया करताना हातमोज्याचा आणि मास्कचा वापर अवश्य करावा. तंबाखू खाणं, सिगारेट ओढणं इत्यादी टाळावं. प्रथम औषधांची आणि नंतर जीवाणू संवर्धनांच्या प्रक्रिया कराव्यात. आपल्याला एखादा रोग होऊ नये यासाठी जसं आपण लस घेतो तसंच बीज प्रक्रियेचं लसीकरण केलं असता आपल्या पिकांचं जमिनीतून अगर बियाण्यांद्वारे येणाऱ्या रोगांपासून संरक्षण केलं जातं. म्हणून प्रत्येकानं प्रत्येक पिकाची पेरणी करण्यापूर्वी जी प्रक्रिया करावी लागते त्याची सविस्तर माहिती घेऊन ती प्रक्रिया जरूर पार पाडावी.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयीची संकलित माहिती आत्ताच आपण ऐकली. माहिती संकलक आणि वाचक होते महेश इनामदार. कृषी वार्ता हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 6:45 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आरोग्यविषयक कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर

ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा, म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या तीन सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही ह्याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅप्समिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये HPV विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात HPV संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि HPV संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या HPV लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. HPV लस कोणाला द्यावी? HPV लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा HPV लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. HPV किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा आरोग्य विषय कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 6:51 होत आहेत. आता ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.

0: Sơn. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषत 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई, बाबा, आजी, आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रूपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आईवडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलालाही वाचनाची आवड लागते. जसे हे आहे, अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे की हे तू पाणी घातल्यानंतर आलेलं फूल, फळ, पान हं, आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा करणे हे कौतुक मुलांना सातत्याने झाडांभोवती राहायला उद्युक्त करते. बरेच पालक तक्रार करतात की मोबाईलशिवाय हा मुलगा जेवत नाही, त्याची पाळ्यामुळे कुठेतरी अगदी बालपणी रडल्यानंतर त्याला मोबाईल दिल्यामुळे सुरू झालेली आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी खिडकीतून एखाद्या झाड, काऊ चिऊ दाखवला, फूल दाखवले किंवा आपल्या घरात छोटीशी बाग तयार करून त्यामध्ये त्याला गुंतवत राहिले तर मोबाईलचे दुष्परिणाम कमी होतील. आपणही कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. मुलांची मानसिक जडणघडण ही दैनंदिन आयुष्यात समोर घरात काय घडत असते त्यावरही खूप अवलंबून असते, त्यामुळे आधी जबाबदार पालक झालात तर जबाबदार नागरिक तयार करू शकाल. सगळ्यांनी ठरवले तर या गोष्टी खरंच खूप सोप्या आहेत आणि घरात खेळीमेळीचे वातावरणही तयार करणारे आहेत. सुट्टीच्या दिवशी डबे घेऊन एखाद्या बागेत जेवायला गेलो आणि दुपार त्या बागेतच जर घालवली तरी सुद्धा आठवडाभर घरात बसलेली मुले मोकळी होतात. अशा छोट्या छोट्या आयडिया सतत कल्पकतेने तरुण आईवडिलांनी राबवल्या पाहिजेत.
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे.

0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोते हो, यानंतर प्रसारित करत आहोत 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी. सहभाग आहे योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा.

नमस्कार. आजचा विषय आहे सामुदायिक योगाभ्यासाचे फायदे. योगश चित्तवृत्ती निरोधः. चित्तातील विचार कमी करणे, त्यांचा निरोध करणे म्हणजे योग. म्हणजेच मनाला अंतर्मुख एकाग्र करून समाधीपर्यंतचा प्रवास म्हणजे योग. हे एक अनुभवाचं शास्त्र आहे. हे सगळे जरी खरे असले तरी आजच्या गतिशील जीवनात प्रत्येक

योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी. सहभाग आहे योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा.

0: नमस्कार. आजचा विषय आहे सामुदायिक योगाभ्यासाचे फायदे. योगश्चित्तवृत्ती निरोधः. चित्तातील विचार कमी करणे, त्यांचा निरोध करणे म्हणजे योग. म्हणजेच मनाला अंतर्मुख एकाग्र करून समाधीपर्यंतचा प्रवास म्हणजे योग. हे एक अनुभवाचं शास्त्र आहे. हे सगळे जरी खरे असले तरी आजच्या गतिशील जीवनात प्रत्येकालाच असा योगाभ्यास जो समाधीपर्यंतचा प्रवास आहे तो शक्य नाही. सर्वसामान्य मनुष्य यामुळे योगाकडे वळतच नाही. परंतु योगाभ्यासामध्ये मर्यादित उद्दिष्ट ठेवून, म्हणजेच शारीरिक क्षमता, मानसिक स्थिरता आणि भावनिक शांतता एवढेच मर्यादित उद्दिष्ट असेल तर सामुदायिक योगाभ्यास केला तर सर्वसामान्य साधक या योग वर्गाकडे आकर्षित होऊ शकतो.
1: सामुदायिक योग म्हणजे अनेक लोकांनी एकत्र येऊन योगाभ्यास करणे. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर अनेक फायदे होतात. सुरुवातीला आपण शारीरिक फायदे बघूया. या सामुदायिक वर्गामध्ये आसनांच्या अभ्यासाने शरीराची लवचिकता वाढते, स्नायू व सांधे मजबूत होतात. प्राणायामाच्या अभ्यासाने श्वसन क्षमता वाढते, रक्ताभिसरण सुधारते. स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारावर हळूहळू नियंत्रण ठेवता येते.
0: यानंतर आता आपण सामुदायिक योग वर्गामुळे मिळणारे मानसिक फायदे पाहूया. प्राणायाम, शवासन, योग निद्रा यांच्या अभ्यासामुळे तणाव, चिंता, काळजा आणि नैराश्य कमी होते. मन शांत व एकाग्र होते. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागते. आत्मविश्वास वाढतो. शारीरिक व मानसिक दोन्ही स्तरांवर शांतता व स्थैर्य मिळाल्यामुळे दिवसभर शरीर व मन उत्साही राहते.
1: आता आपण सामुदायिक योगामुळे मिळणारे सामाजिक फायदे पाहूया. एकत्र येऊन योगाभ्यास केल्याने परस्पर सामंजस्य, एकोपा आणि बंधुभाव वाढतो. इतरांच्या चांगल्या अनुभवाने त्याला योगाभ्यास करण्यास प्रेरणा मिळते. आजच्या डिजिटल युगात लोकांना आपापसातील संपर्क खूप कमी झालेला आहे. सुसंवाद संपल्यासारखा झाला आहे. परंतु योगवर्गामध्ये आल्यामुळे संवाद सुधारतो, सहकार्याची भावना वाढीला लागते, सामाजिक ऐक्य व सामुदायिक भावना मजबूत होते. विविध वयोगटातील लोक येथे योगाभ्यास करण्यासाठी येत असल्यामुळे नवनवीन अनुभवाची देवाणघेवाण होते व आरोग्यविषयक जागरूकता आपोआप निर्माण होते.
0: एक साधक जर सामुदायिक वर्गामध्ये येत असेल तर त्यामार्फत योग घरोघरी पोहोचला जातो. त्यामुळे निरोगी कुटुंब आणि पर्यायाने निरोगी समाज घडवला जातो. आरोग्य सुधारल्यामुळे औषधोपचारांवरील खर्च कमी होतो. सामुदायिक योग हा केवळ व्यायाम नसून आरोग्य, सकारात्मकता, सामाजिक एकता व आनंदमय जीवनशैली घडविण्याचा प्रभावी मार्ग आहे. नियमित सामुदायिक योगामुळे व्यक्ती व समाज दोन्हीही अधिक निरोगी व सुदृढ बनतात.
1: योग हा निवडक व्यक्तींच्यासाठी मर्यादित नसून हा व्यक्ती, परिवार, साधू संन्यासी, नेते, अनुयायी, अधिकारी, कर्मचारी, ब्रह्मचारी सर्व सर्वांच्यासाठी आहे. हा योगाभ्यास हा सर्वांच्यासाठी किती उपयुक्त ही विद्या आहे हे सांगताना हटप्रदीपिकेमध्ये सातमाराम सुरी सांगतात, अशेष ताप तप्तानाम श्रमाश्रयो मठो हटाहा, अशेष योग युक्तानाम आधारकम मठो हटाहा. म्हणजे संसारामध्ये जे जे लोक पोळले आहेत त्यांच्यासाठी हटयोग हा मठाप्रमाणे आश्रयस्थान आहे. तर मेरू पर्वताला स्थिरतेसाठी ज्याप्रमाणे कासवाचा आधार आहे त्याप्रमाणे योग्यांना हटयोग हा कासवाप्रमाणे आधार आहे, अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल.

एस यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:01 आणि 40 सेकंद झाली आहेत.

श्रोते हो सुप्रभात। आज मंगळवार दिनांक 23 जून 2026। आजचा सुविचार, कधीकधी स्वतःला नव्यानं घडवण्यासाठी जुन्या सवयी, जुन्या कमकुवती आणि जुन्या भीतींची चौकट मोडावी लागते, कारण प्रगतीचा मार्ग हा नेहमीच संघर्षातूनच जातो। वेदना सहन करण्याची आव्हानं पेलण्याची तयारी आणि जिद्द ज्याच्या अंगी असते, तेच प्रत्येक संकटाच्या छाताडावर उभं राहून नव्यानं जन्म घेतात आणि यशाची नवीन उंची गाठतात।

योग संजीवनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका आत्ताच आपण ऐकली. यामध्ये सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस.

0: आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: बघितलंस, सोनूने टिफिन तसाच परत आणलाय. अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह. अगं कुठून आणायचे ते? अगं विश्रामबागच्या भांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या भांडेकरांकडून. सासूबाईंचा मुलगा म्हणजे आमचे हे
2: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट द्या.
3: कामगारांचं मानसिक स्वास्थ्य या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसदनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका. गुरुवारी 25 जून रोजी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
4: आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे. मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागलं, म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे, तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं. नातेसंबंध माझे चांगले हवेत, तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे. ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तरं होकारात्मक असतील, तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीठोकपणे म्हणता येऊ शकतं.
3: उद्योग जगत प्रत्येक गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, आज सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. त्यानंतर 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि 7:50 ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज सकाळी 9:10 अमृत कलश हा कार्यक्रम यामध्ये श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघ सांगलीचे अध्यक्ष श्रीयुत दत्तात्रय कुलकर्णी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आज सकाळी 9:10. सकाळी 9:30 प्रभातीचे रंग, काही माहिती घटना आणि संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम. लेखक विजयकुमार तथा नंदू गुरव, सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. आज दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम, यामध्ये सुरुवातीला आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकाल आणि त्यानंतर गुणसागर गंभीर

पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा पण ऐकू शकाल. वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्या सारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आई।
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहित असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात। पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश। उत्तर प्रदेशात लखनऊ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच। आता सविस्तर बातम्या। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली। काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या। यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे। त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे। विकसित भारत

0: रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होतं, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते मम्मुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

0: त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलिगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलिगंजमधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं. मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:21 होत आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं एन दत्ता यांचं. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर

0: साजरा केला जातो. आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: साधी गोष्ट आहे, तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो, मग अशा वेळेस तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही, तुम्हाला ते हळूहळू एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, दोन महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडासा आहारावर नियंत्रण, थोडासा लाईफस्टाईल, थोडासा मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी एक मिनिट सुद्धा थांबत नाही, खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं, आपल्याला हे करायचं आहे. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे, मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं, ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटस उदाहरण असतं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडस मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे, मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडस कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपने दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. म्हणजे तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काही जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिलं.

0: नाही
1: ते कसं ठेवायचं.
0: हा ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात.
1: अच्छा.
0: म्हणजे पहा असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही हे ना चुकीचं खाल्लं मी आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे म्हणजे प्राण व स्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते अशा वेळेस तर तुम्ही कूल काम एकदम चांगले आनंदी राहाल तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचं आहे, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचं आहे. प्राणायामामध्ये आपण काय करतो आपण प्राण आयाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं.
1: अच्छा.
0: है ना. ते ताणायचं म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं. मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेने श्वास सोडायचा.
1: अच्छा.
0: हा याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं इतका कंट्रोल वेने
1: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
0: मग काय म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
1: अच्छा. आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं.
0: हो ना.
1: इकडे धाव तिकडे धाव हे हवं ते हवं म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. जे आपल्याकडे नाहीये ते तर आणखीनच हवं असतं. तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
0: कसं आहे पहा सुचेता की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो. पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे. त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये असतं अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा. अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या. मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा.
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं.
1: अच्छा.
0: ठीक आहे. अहिंसा सत्य बोलणे है ना. सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अपरिग्रह आताच तू म्हटलं किंवा आपल्याला सगळं हवं असतं है ना आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही अपरिग्रह.

0: असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलंही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत
1: काहीतरी आठवतं,
0: दूध गॅसवर ठेवलंय, माता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं. तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूच काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
2: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. मध्यम लहरी 239° साठेक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम बँड 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: झाली होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता
1: सतीने जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सती साळवी
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचं आहे आता
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता
3: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय
4: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात एकदम अट्रॅक्टिव्ह
3: अगं कुठून आणायचे ते
4: अगं विश्राम बागच्या तांडेकरांकडून परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्राम बागच्या तांडेकरांकडून
3: सासूबाईंचा मुलगा
4: म्हणजे आमचे हे
5: विश्राम बाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट द्या
6: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून सकाळचे 7:41 झाली आहेत आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम
7: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही
8: नमस्कार अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक

0: स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बरं का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 मध्ये माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
1: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 मध्ये सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
1: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: यानंतर ऐकूया आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
3: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर सत्येन गुजर सर गेली 25 वर्ष एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आपल्याला परिचित असून पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. नमस्कार सर.
4: नमस्कार
3: सर. बऱ्याच आजारांबद्दल आपण बोलतोय, आता अजून एक महत्वाचा आजार म्हणजे गुडघेदुखी, तर ही कशामुळे होते, कारण काय ते सांगा ना.
4: कसा आहे गुडघेदुखी म्हणजे संधिवात हे एक प्रकारचं समीकरण झालंय. म्हणजे बऱ्याच पेशंटला असं वाटतं की फक्त संधिवात आहे त्याच्यामुळेच गुडघेदुखीचा त्रास होतो, इतरही कारण असू शकतात किंवा इतर आजारांमध्ये सुद्धा गुडघेदुखी लक्षण दिसते याचीच बऱ्याच जणांना कल्पना नसते. गुडघेदुखी 5व्या ते 8व्या वर्षी 10व्या वर्षीच्या मुलांना सुद्धा होते. 25 मध्ये तर आता इतकं कॉमन पण झालेलं कधीतरी दिसणारे पेशंट कोविड नंतर ड्यू टू ऑटोइम्युन डिसीजेस असू देत व्हायरल आर्थरायटिसचे येणारे भरपूर पेशंट असतात. थोडक्यात झीज होते सांध्यांची किंवा संधिवात आहे म्हणूनच गुडघे दुखत आहेत अशी गोष्ट नाही. रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा आजार आहे, आमवात आहे, वातरक्त आहे, या सगळ्या आजार कॉमनली दिसते. जुना ताप असेल त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं. आता आपण बघितलं तसं व्हायरल इन्फेक्शन होऊन गेले, चिकनगुन्या होऊन गेलाय, डेंग्यू होऊन गेलाय आणि त्याच्यामुळे सांध्यादुखी गुडघेदुखी कायमस्वरूपी सुरू झाली असे कितीतरी पेशंट आपल्याला बऱ्याच वेळेला दिसत असतात. आता बऱ्याच वेळेला गुडघा हे जे स्ट्रक्चर आहे ना हे कॉम्प्लेक्स आहे, बऱ्याच गोष्टी एकत्रित येऊन गुडघा तयार होत असतो. म्हणजे गुडघा म्हणजे फक्त हाडच अशी गोष्ट नाही, तो सांधा आहे. म्हणजे जिथे फक्त हाडच एकत्रित येतात तो सांधा नव्हे. आता गुडघ्यांच्या ठिकाणी मांडीचं खालचा हाड, टिबिया आणि फिब्युला हे दोन नडगेची हाडं आहेत, ते हाड हे एकत्रित येतात आणि वर वाटी असते पटेला. आता हा गुडघा बांधून ठेवण्याचं काम कोण करतं तर लिगामेंट्स करतात, खुर्च्या करतात. त्याच्यामुळे गुडघा एकत्रित बांधला जातो. दोन हाडं एकमेकांना घासू नये म्हणून मध्ये गादी असते, ज्याला आपण मेनिस्कस म्हणतो किंवा बोली भाषेत आपण गादी म्हणतो. आता ह्या सगळ्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये वंगण असतं, सायनोवियल फ्लुइड असतं की जेणेकरून एवढी आपण हालचाल करतो गुडघ्यांची तर झीज होऊ नये म्हणून एक कफ सदृश भाग असतो ज्याला आपण बोली भाषेत वंगण म्हणतो, ज्याला सायनोवियल फ्लुइड म्हणतात तो प्रकार असतो. आता ह्या गुडघ्यांच्या आणि वरचा जो भाग आहे त्याच्या माउस पेशींना दोरीसारखा एक भाग असतो जो गुडघे सांधा आणि माउस पेशींना जोडला जातो, ज्याला टेंडॉन म्हणतात आणि वर मसल्स असतात. अशा पद्धतीने तो गुडघा तयार झालेला असतो. माउस पेशी आणि सांधा यांचं घर्षण होऊ नये म्हणून तैलग्रंथी असतात, त्याला बर्से म्हणतात. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत गुडघ्याच्या कडेने असे 12 बर्से असतात की जेणेकरून तिथे सतत तेलाचा पुरवठा होत राहावा. एवढं सगळं स्ट्रक्चर आहे त्याने गुडघा तयार होतो. म्हणजे ज्यावेळेला गुडघे दुखी होते त्यावेळेला तो फक्त संधिवातच असतो किंवा हाडांची झीज असते असं नाही, कडेच्या कुडच्यांचे प्रॉब्लेम असतात, लिगामेंट इंजुरी कॉमनली दिसत असतात, गादी झिजत असते म्हणून प्रॉब्लेम असतो, टेंडोनायटिस असतो, दोरीसारखा जो मांसल भाग असतो त्याला सूज येते, कधी माउस पेशींना सूज येते म्हणून गसतो, बऱ्याच वेळेला इन्फेक्शनमुळे पाणी गुडघ्यात साठतं त्याच्यामुळे दुखावा असतो, त्याच्यामुळे सूज येत असते. अशी काही कारण आहेत. बऱ्याच वेळेला रचनात्मक विकृती कोणतीच नसते पण इतर आजारांचं लक्षण म्हणून गुडघेदुखी असते. म्हणजे मग तो ताप जुनाट आहे त्याच्यामुळे गुडघेदुखी असू देत किंवा मुळव्याधीचा आजार जुना आहे म्हणून गुडघेदुखी, असे आयुर्वेदाने जवळजवळ 48 आजार सांगितलेत की ज्याच्यामध्ये गुडघेदुखी हे लक्षण स्वरूपात दिसतं पण रचनात्मक विकृती नसते. सो गुडघेदुखीची कारणे वेगवेगळी आहेत आणि त्याच्यानुसार त्याची चिकित्सा बदलत.
3: अर्थातच गुडघा हा नुसता एक शब्द असला तरी इतकी कारण असू शकतात गुडघेदुखीची, याच्या चिकित्सेबद्दल पुढच्या भागात जाणून घेऊया. आज इथंच थांबूया. श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 83 90 90 20 23. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात डॉक्टर सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: निर्मिती संकल्पना अमेय.

0: जोगळेकर।
1: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। यानंतर ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम, ॲडव्हान्स आयुर्वेद।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
4: नमस्कार।
3: आज आपण केस बघणार आहोत 42 वर्षांच्या गृहस्थांची, ज्यांना किडनी स्टोनचा त्रास होता, दुसऱ्यांदा त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर मात्र क्रिएटिनिन लेवल त्यांची वाढायला लागली होती। या कंडिशन मध्ये ते ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले, त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि क्रिएटिनिन नॉर्मल पण झालं। पण यामागचं कारण काय, म्हणजे ऑपरेशन नंतर जर का स्टोन्स काढून टाकले तर मग क्रिएटिनिन लेवल का वाढली आणि हे आपण टाळू शकतो का?
4: नाही, बेसिकली एक लक्षात घ्या की रिपीटेड स्टोन होण्याचा प्रॉब्लेम सध्या वाढत चालले अनेक जणांमध्ये। कारण कसं आहे की एकदा स्टोन आले बरोबर ना, तुम्ही ते स्टोन काढून टाकले, पण स्टोन बनण्यासाठी शरीरामध्ये जे वातावरण होतं ते तुम्ही रिपेअर केले का, किंवा ते तुम्ही बदलले का, हे नाही होत। म्हणजे ओव्हरऑल जर का मॉडर्नच्या हिशोबाने जर का बघायला गेलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागतात, बरोबर आहे ना। मग आता ह्या ऍसिडिक लेवल वाढायला मानसिक पण कारण आहे आणि शारीरिक पण कारण आहे, आणि हे एक्सेस ऍसिड जर का वाढायला लागलं तर शरीर काम नाही करू शकणार। मग काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं आणि मग ते काय करतं, स्टोन क्रिएट करतो, बरोबर की नाही। आणि मग तुम्ही काय करणार की स्टोन झाले म्हणल्यावर ते स्टोन काढून टाकणार, बरोबर। मग त्याच्यासाठी आधी लिथोट्रिप्सी करत होते, म्हणजे की व्हायब्रेशन देऊन स्टोन पडत होते, आता लेझर केलं जातं। पण शेवटी तुम्ही लेझर देत असताना त्याचा इम्पॅक्ट किडनीवर होणारच आहे थोडाफार तरी, बरोबर की नाही। आणि जर का त्याचा इम्पॅक्ट थोडा, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या वेळेला केलं तर कदाचित एवढं होणार नाही, पण तुम्ही परत एकदा, मी बऱ्याच जणांना वाटतं की एकदा आता स्टोन काढून टाकला की हार्टच्या बाबतीत पण असं होतं की एकदा बाबा म्हणजे ऑपरेशन झालं, ब्लॉकेज काढले की आता काही झालं, असं नाही। रिपीटेड ऑपरेशन होऊ शकतं, परत ब्लॉकेज होऊ शकतं। किडनी मध्ये म्हणजे वातावरण जर का नाही बदललं तर परत स्टोन होतात, आणि मग रिपीटेड तुम्ही ऑपरेशन करायची पाळी आली तर ते लेझर तुमच्या किडनीला सुद्धा डॅमेज करू शकतात, आणि ते किडनीला जर का त्याच्यामुळे जर का काही डॅमेज झाला तर मग किडनी कामच नीट करणार नाही, म्हणल्यावर क्रिएटिनिन लेवल वाढू शकते।
3: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी आणि कराड मध्ये। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूर मध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये। संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025।
4: बेसिकली कसं आहे की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढल्यामुळे प्रॉब्लेम होणार आहे, बरोबर की नाही। आयुर्वेदामध्ये तर सांगितलं की जर का शरीराचं वातावरण बिघडलं, मध्ये वातपित्त कफामध्ये काही बिघडलं तरी सुद्धा किडनी स्टोन होऊ शकतो, बरोबर की नाही। कारण शेवटी शरीराला त्याला मॅनेज करण्यासाठी काही ना काही करावं लागतं, अस्थिधातू बिघडतो, मांसधातू बिघडतो, त्याच्यातून या गोष्टी होऊ शकतात। म्हणजे ओव्हरऑल शरीराचं वातावरण काय केलं पाहिजे, बॅलन्स केलं पाहिजे, एक्सेस जे काही ऍसिड वाढतंय ते मेंटेन केलं पाहिजे। हे जर का बॅलन्स केलं तर रिपीटेड किडनी स्टोन होणार नाही, आणि जर का रिपीटेड म्हणजे किडनी स्टोनचं ऑपरेशन केल्यामुळे जर का तुमचं क्रिएटिनिन लेवल वगैरे वाढत असेल तर ते कसं असतं की तो अक्यूट फेल्युअर असतो कधी कधी, म्हणजे बाबा तेवढा लेझर दिला आणि त्याच्यामुळे तो काय झाले, किडनी थोडीफार प्रॉब्लेमॅटिक झाली। जर का त्याला योग्य वातावरण दिलं, योग्य हे झालं, तर शरीर नेहमी डिजनरेट आणि रिजनरेट होतच असतं, बरोबर की नाही। किंवा म्हणजे जे उरलेले काही किडनीचे सेल आहेत, कारण आपल्याला सगळ्याच गोष्टी एक्सेस दिलेल्या आहेत देवानी, बरोबर ना। मग आहे ती किडनी जर का तुम्ही व्यवस्थित फंक्शनिंग साठी त्याला योग्य वातावरण दिलं तर आपल्याला क्रिएटिनिन लेवल पण काय करता येते, कमी करता येते। तर त्यामुळे अशा वेळेला जर का म्हणजे तुम्हाला किडनी जर का वाचवायची असेल आणि क्रिएटिनिन लेवल जर का तुमचं प्रायमरी लेवलला वाढायला लागलं आणि तुम्ही लगेच जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर प्रॉपर म्हणजे म्हणतो ना की बॉडी बॅलन्सिंग करून किडनीला वाचवता येतं। पण जर का नुसतंच तुम्ही पॅरामीटर बॅलन्स करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोळ्या चालू केल्या तर मात्र मग ते क्रिएटिनिन लेवल वाढून मग नंतर ते डायलिसिस कडे प्रकरण जातं। तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती ना की जर का माणूस म्हणजे किडनी तसं नाही, कुठल्याही बाबतीमध्ये जर का ऑर्गन फेल्युअर मध्ये जात असेल तर त्यांनी प्रॉपर जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करता येतात। त्यामुळे नॉर्मल काय म्हणतो की निरोगी आरोग्य जर का पाहिजे असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही।
3: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये।

0: संपर्क 84 84 06 1025 84 84 06 1025 8484 06 1025। पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार। ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com।

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanglikakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवॉर्ड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आवड बळी राजाची। हा श्रोत्यांनी पत्राद्वारे आवड कळवलेल्या त्यांच्याच आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम, तेव्हा जरूर ऐका आवड बळी राजाची हा कार्यक्रम आज संध्याकाळी 7:30 वाजता। तसंच श्रोते हो, रात्री 10 वाजता आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, तेव्हा जरूर ऐका आवड बळी राजाची आणि आपली आवड हे कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं।

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. ही सर्व बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, त्यामध्ये ठीक 8 वाजता समाचार प्रभात.

पावलं उसळण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16व्या ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक

0: असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षित असणाऱ्या हजारो रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत, तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला, तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लो क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या जुलियन कैरागीशी होईल, तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ जुओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.68 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँड 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: आपल्या राष्ट्रातील बहुसंख्य लोक इतके भोळसट आहेत की त्यांना कुणीही फसवावं, कुणी काही जरी सांगितलं तरी त्यांना ते पटतं। जीवनविद्या सांगते, तुम्ही ज्ञानी झालात, हुशार झालात आणि तुम्ही बुद्धिवान झालात तरच तुमचा या जगात निभाव लागेल, हे तुम्ही सदैव ध्यानात ठेवायला हवं। संत काय सांगतात? संत जे सांगतात त्या त्यांच्या सांगण्याकडे आपण ध्यान देत नाही। ते सांगतात की सुख मिळवण्यासाठी आपण काहीच करायचं नसतं, सुख मिळवण्यासाठी निवांत होण्याची गरज आहे, सुख मिळवण्यासाठी चित्त शुद्ध करण्याची गरज आहे। वास्तविक जे सोपं आहे तेच आपल्याला संत करायला सांगतात। ते सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लागती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण। ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ। याविणा आणिक नाही पै साधन, वाहत असे आन विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे। किती सुंदर सांगितलेलं आहे पहा। तुकाराम महाराज म्हणतात, तुला सुख पाहिजे ना, मग सुख तुझ्या घरी येईल। त्यासाठी काय केलं पाहिजे? ते सांगतात, त्यासाठी फक्त तू निवांत हो, तुला त्यासाठी निवांत झालं पाहिजे आणि देवाचं तू स्मरण केलं पाहिजेस। स्मरण कसं करायचं हे तू शिकून घे। ते ज्ञान जर उपजत असेल तर ठीक आहे, आणि उपजत नसेल तर कुणाकडून तरी तू ते शिकून घे। शिकल्याशिवाय ते येणार नाही। पण लोकांना ते सोपं सांगितलं तर ते त्याला पटत नाही आणि कठीण सांगितलं तर पटतं। जीवनविद्या काय सांगते पहा। जीवनविद्या सांगते, कामावर प्रेम करा आणि विश्व प्रार्थना म्हणा। हे एवढं केलं तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल। या दोनच गोष्टी करायच्या। लव वर्क ऑनेस्टली अँड ब्लेस ऑल सिन्सिअरली। एवढ्या दोन गोष्टी केल्या तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल। आम्ही हे जे सोपं आहे ते सांगतो, पण किती लोकांना पटतं? आणि कठीण सांगितलं तर ते मात्र पटेल। आठवण झाली म्हणून सांगतो, आम्ही एकदा काश्मीरला गेलो होतो। तिकडे डोंगरावर वैष्णोदेवीला सगळे लोक जायला निघाले। मी म्हटलं, मी येत नाही, तुम्ही जा। ते जाऊन आले। जाऊन आल्यावर ते म्हणाले, अहो काय सांगू, आमचा नंबर आला आणि देवळाचे दरवाजे बंद झाले। म्हणाले, तुम्ही काय केलं? आम्ही गावात जे एक देऊळ होतं तेही वैष्णवदेवीचंच होतं। आम्ही त्या वैष्णवदेवीचं दर्शन घेऊन आलो। गावात देऊळ असताना तिथं डोंगरावर कशाला जायला पाहिजे? आणि त्याहून सांगू का? म्हटलं, तुम्हाला वैष्णवदेवीच पाहिजे असेल तर काश्मीरला जायची गरज नाही, मग ती वैष्णवदेवी आपल्या घरातच असते, ती म्हणजे आपली बायको। लक्षात घ्या की तुमची बायको ही खरी वैष्णवदेवी आहे। ती जी वैष्णवदेवी आहे ती तुमच्याकडे बघून हसत नाही, ती आशीर्वाद देत नाही, तुमच्याशी एक शब्दही बोलत नाही, उलट तुम्हीच तिच्यासाठी सर्व काही करत असता। मग घरातली जी वैष्णवदेवी आहे ती तुम्हाला गरमागरम चहा देते, गरम गरम भात देते, आंघोळीला गरम गरम पाणी देते, आपली सर्व व्यवस्था करते।

0: एवढं सर्व करणारी वैष्णोदेवी श्रेष्ठ की ती वैष्णोदेवी श्रेष्ठ हे तुम्हीच ठरवा. हे मी का सांगतो आहे की आपल्याला जे आपल्या जवळ आहे तिकडे आपलं दुर्लक्ष असतं आणि जे लांब आहे तिकडे मात्र आपलं लक्ष असतं. डोंगरावरची मात्र पॉवरफुल आणि पायथ्याशी आहे ती, तिचं काय आहे की ती पाहायला कष्ट नको करायला. मग डोंगरावर जी आहे तिकडे जाण्यासाठी कष्ट लागतात म्हणून ती पॉवरफुल. सांगायचा मुद्दा काय की कष्ट करायला सांगितलं तर ते हवेत, पण संत सांगतात आणि जीवनविद्या जे सोपं करायला सांगते ते मात्र आपल्याला पटत नाही. पैसे खर्च करायला सांगितले, तीर्थयात्रा कर, उपास तापास कर, व्रतवैकल्य कर, मग सुख मिळेल असं म्हटलं तर ते पटतं. खाली डोकं वर पाय कर म्हटलं तर पटतं. काही लोक करवती कर्मणी देहासी दंडन, म्हणजे ते करवतीवर झोपतात. काही लोक तर एका पायावर उभे राहतात. एकदा मी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन आलो तर त्या ठिकाणी लोकांची ही गर्दी झालेली होती. काय झालं म्हणून बघायला गेलो तर एक माणूस झाडाला दोरी बांधून त्यावर झोपला होता असं ते दृश्य होतं. हा जो असा झाडाला दोरी बांधून त्यावर झोपला होता त्याचं क्वालिफिकेशन काय, म्हणजे लोकांच्या अंधश्रद्धा काय आहेत पहा. मी हे का सांगतो आहे की जोपर्यंत तुम्ही अज्ञानी आहात तोपर्यंत तुमचा कुठलाही प्रश्न सुटणार नाही. म्हणून जीवनविद्या सांगते तुम्ही ज्ञानी व्हा, चांगल्या चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, चांगलं श्रवण करा, चिंतन करा. मी मागल्या खेपेला सांगितलं की प्रत्येक माणसानं हे समजलं पाहिजे की सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मला मिळालाच पाहिजे. तो जर मला मिळत नसेल तर तो मिळवण्याचा मला प्रयत्न केला पाहिजे. जे माझं आहे ते मला का मिळत नाही, जे माझं आहे ते मला मिळत नाही आणि जे मला नको आहे ते मात्र माझ्याकडे काय येतं. जीवनविद्या सांगते की याचं निदान झालं पाहिजे. लक्षात घ्या की रोगाचं निदान झालं तरच त्या रोगावर उपचार करता येतात आणि रोग बरा होतो. पण रोगाचं जर निदान झालं नाही तर मात्र तो रोगी बरा होण्याऐवजी त्याला झालेला रोग चिघळण्याचीच शक्यता अधिक असते. तसं आपलं झालेलं आहे. जगातला प्रत्येक माणूस, मग तो कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाचा असो, त्याला सुख हवंच असतं. सुखासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली असते असं असून सुद्धा नेमकं तेच त्याला मिळत नाही आणि जे त्यानं नको ते नेमकं त्याच्या वाट्याला येतं. हे असं का घडतं? जीवनविद्या सांगते की असा का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. लक्षात घ्या की का हा प्रश्न जर तुम्ही विचारलात तरच तुमची प्रगती होईल. श्रद्धा श्रद्धा म्हणून कशावरही विश्वास ठेवला तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. श्रद्धा श्रद्धा म्हणत असताना पुष्कळ वेळेला आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातो. जीवनविद्या सांगते की श्रद्धा ही बेसिक गोष्ट आहे, ती पाहिजे हे सांगण्याची गरज नाही. पैसा पाहिजे हे सांगायला नको, तसं श्रद्धा पाहिजे हेही सांगायला नको. पण त्या श्रद्धेला बुद्धीचं अधिष्ठान पाहिजे. जीवनविद्या सांगते की श्रद्धेला जर बुद्धीचं अधिष्ठान नसेल तर श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत होतं आणि श्रद्धेला बुद्धीचं अधिष्ठान असेल तर मात्र श्रद्धेचं रूपांतर आत्मश्रद्धेत होतं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 8:55 होत आहेत. आता ऐकूया लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला के एस चित्रा यांनी गायलेलं सूर्यवंशम या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतरचना आहे समीर यांची आणि या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: चित्रा यांनी गायलेलं सूर्यवंशम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा
3: लखलख चंदेरी कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत अभिजीत भट्टाचार्य यांनी गायलेलं हे गीत आहे जोश या चित्रपटातलं

अभिजीत भट्टाचार्य यांनी गायलेलं हे गीत होतं जोश या चित्रपटातलं. समीर यांच्या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं. लखलक चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: मोहब्बते या चित्रपटातलं उद्धव शेट्टी, श्वेता आणि सोनाली यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 9:15 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृत कलश.
1: नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघ याचे अध्यक्ष श्री दत्तात्रय कुलकर्णी सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जो ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला याच्या अंतर्गत आज आपण जे काम करत आहे, तर या संघाला आपण कधी जॉईन केलं आणि हा संघ निर्माण करण्याच्या मागे आपले उद्देश काय होता आपला, याबद्दल काय सांगाल?
2: हा संघ जवळजवळ 24 वर्षापासून छोट्या स्वरूपात होता. त्याचा मोठा वृक्ष केलेला आहे. जवळजवळ 250 आमचे सदस्य आहेत. त्याला जॉईन मी सेवानिवृत्त 11 साली झालो आणि त्याच्यानंतर मी लगेचच या संघामध्ये सामील झालो सदस्य म्हणून. त्याच्यानंतर पुढे मला कार्यकारिणीमध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर मग मी पुढे पुढे चढत आता अध्यक्ष पदापर्यंत आलेलो आहे.
1: बरं सर, ही संघटना जेव्हा आपण स्थापन केली तेव्हा सदस्य संख्या किती होती आणि आजच्या तारखेला किती आहे?
2: हा, ज्या वेळेला संघटना होती सुरुवातीला कट्ट्या स्वरूपात होती, मोजकेच सदस्य होते आणि त्याच्यानंतर पुढे पुढे हा संघाचे सदस्य वाढत गेले.
1: बरं,
2: आता त्याची संख्या आता आज अखेर म्हटलं तर 250 ते 350 आमचे सभासद आहेत.
1: तर सांगली शहरापुरती मर्यादित आहे की दुसरे पण आजूबाजूचे पण आहेत त्याच्यात?
2: हा, त्याच्यामध्ये काय सांगली शहरामध्ये आहे पण ज्यांना आजूबाजूच्या ज्यांना सोयीचे असतील
1: बरं
2: ते सुद्धा आमचे काही सभासद आहेत, कमी प्रमाणात आहेत ते.
1: बरं सर, आता प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघटना जी असते त्याचं एक शेड्यूल असतं मीटिंगचं वगैरे, तर ही जी मीटिंग आपण घेता ते साप्ताहिक घेता की मासिक घेता आणि त्या अंतर्गत कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकता किंवा काय काय डिस्कस होतं त्याबद्दल काय सांगाल?
2: आम्ही ज्येष्ठांना आनंद देण्यासाठी आम्ही दर 15 दिवसांनी पाक्षिक मीटिंग आमची असते.
1: बरं,
2: त्यामध्ये आम्ही आरोग्य शिबिर, मनोरंजन कार्यक्रम, परत इतरत्र म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, महिला दिन, ज्येष्ठ नागरिक दिन, ज्येष्ठ नागरिकाचं वर्धापन दिन, असे विविध प्रकारचे जेणेकरून पुढच्या ज्येष्ठांना आमचा आनंद वाटेल, त्यामध्ये आध्यात्मिक योगा वगैरे पण असतात आमच्याकडे.
1: अच्छा,
2: त्याची शिबिर आणि त्याची व्याख्याने.
1: बरं बरं सर, जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारत हा आपला संस्कृती प्रधान देश आहे. अगदी सुरुवातीपासून, वर्षाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण 12 महिने विविध सणवार आपण साजरे करतो, तर आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे या ज्येष्ठांसाठी काही सणवार साजरे केले जातात का?
2: ज्येष्ठांसाठी सणवार म्हणण्यापेक्षा त्या सणाचं औचित्य साधून आम्ही संक्रांत म्हणा किंवा दिवाळीच्या वेळेला अशा वेळेला आम्ही साजरे करतो. परत या त्या दिनादिवशी अभियंता दिन असेल, शिक्षक दिन असेल, असे पण आम्ही दिन असतात ते साजरे करतो. आणि ज्या त्या सणाला औचित्य साधून तो ते हळदी कुंकू वगैरे असे महिला मंडळ आमचं महिला पण खूप ते असाही कार्यक्रम आमचा

0: असतो.
1: बरं सर, आणि आपली जी ज्येष्ठ नागरिक संघटना आहे तर त्यांनी आजपर्यंत ज्येष्ठांसाठी किंवा आपल्या समाजासाठी पण विविध समाजकार्य पण केलेलं असेल तर ते कोणकोणत्या प्रकारचं केलेलं आहे आणि कुठे कुठे केलेलं आहे याबद्दल काय सांगाल?
0: ज्येष्ठांसाठी आमच्या गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे आम्ही सदस्य म्हणून आम्ही अनाथ आश्रमात दिवाळीचे औचित्य साधून अनाथ आश्रमात फराळ वाटप करायला जातो. जिथं जिथं वृद्ध आहे त्या वृद्धांची सेवा करायला आम्ही जात असतो. ती सेवा म्हणजे अशी की त्यांना अडचणी वगैरे काय असेल किंवा त्यांना कुठेतरी शिबिरामध्ये किंवा दवाखान्यात दाखल करायला त्याच्यासाठी आम्ही सहकार्य करू शकतो. आर्थिक म्हणजे आता ज्या स्कीम आहेत नवीन आता चालू आपल्याकडे महात्मा फुले म्हणा मुख्यमंत्री सहाय्यक योजना त्याच्यासाठी आम्ही त्यांना हे करून जास्तीत जास्त त्यांना आर्थिक मदत होईल आणि त्यांना आरोग्य चांगले मिळेल अशा प्रयत्न आमचा प्रयत्न चालू असतो.
1: बरं कुलकर्णी सर, आपल्याबद्दल एक महत्वाची गोष्ट आमच्या कानावर आली की गेले 14 वर्षापासून आपण सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे म्हणजे मोफत अगदी ज्येष्ठ नागरिकांसाठी जाता आणि 3 तास ती त्यांना सेवा देता, तर हे आपल्याला कधी सुचलं, का करावं असं वाटलं आणि या दरम्यान आलेले भरपूर आपल्याला अनुभव सुद्धा असतील तर हे आम्हाला सांगा याबद्दल काहीतरी.
0: येस, पूर्वी मी या खात्यामध्ये सर्व्हिसला होतो म्हणजे आरोग्य खात्यामध्ये होतो.
1: बरं,
0: त्यामुळे आरोग्याची बरीचशी एक कल्पना त्यावेळपासून मला या ज्या त्यांचे जे काय ज्या समस्या असतील आरोग्याच्या त्या आम्हाला बऱ्यापैकी माहीत होत्या.
1: बरं,
0: आणि रिटायर झाल्यानंतर तिथे एक छोटासा ज्येष्ठ नागरिक संघ होता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. तर असंच गेल्यानंतर मला वाटलं आता आपण उर्वरित आयुष्य आपण आता रिटायर झालेलो आहे सेवानिवृत्तीनंतर आपण उद्योग काय करणार, तर आपण हेच काम ज्या आरोग्य खात्याने आपली प्रगती केली त्या आरोग्य खात्याची सेवा करून आपण पुढे चालू ठेवून येणाऱ्या ज्येष्ठांचं विना मोबदला योगदान आम्ही 3 तास देत असतो. पूर्वी कसं मी जवळजवळ 12 साली त्यात जॉईन झालो सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये, बरेचसे होते त्यामध्ये.
1: म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला पण ज्येष्ठ नागरिक संघ आहे,
0: अगदी छोटा अल्प म्हणजे कसा होता की 15-20 असे लोक होती तर ते असेच यायचे म्हणजे चांगले उद्योगपती पण त्यामध्ये सामील होते. अगदी म्हणजे खालच्या ह्याच्यापर्यंत म्हणजे सफाई कामगारापासून सुपर क्लासच्या लोकांपर्यंत सेवानिवृत्त झाले तर त्यांच्यासाठी आम्ही मी सामील झालो.
1: बरं,
0: आणि परत परत मी असंच चालू ठेवलो. मला गोडी लागली पहिलं त्याचंच होतं आणि रोज 1-3 तास योगदान द्यायची इच्छा झाली. पूर्वी आम्ही 1-1 दिवस घ्यायचं.
1: अच्छा.
0: हा, शुक्रवार शनिवार रविवार सोमवार अशा प्रकारचे आम्ही आठवड्यातले 7 दिवसात 7 लोकांनी चालवायचे पण येताना सगळ्यांनी तिथे हजर राहायचं.
1: अच्छा.
0: आणि इतरत्र अशी कामं म्हणजे अपंगाचे फॉर्म भरायचे किंवा नेत्रदान त्याचे फॉर्म, त्यांचं समुपदेशन, देहदानाचे फॉर्म भरायचे.
1: अच्छा.
0: हा, अवयवदान त्याचे करायचं आणि त्यांना काउन्सिलिंग करायचं. आता मला मी त्या खात्यात असल्यामुळे बऱ्यापैकी माहिती होती आणि फॉर्म भरून फक्त आम्ही समुपदेशनच करायचं. त्याच्यानंतर कोरोनामध्ये आमची जी काही टीम होती ज्येष्ठ नागरिकांची ती डिस्ट्रॉय झाली कारण कोरोनामुळे बरेचसे लोक त्यामध्ये ऑफ झाली, काय आजारी पडली आणि त्याच्यानंतर मात्र कोरोना तिथला आमचा कोरोनाचं पहिल्या लाटेत मी काम केलं एकट्याने आणि त्याच्यानंतर आमचा संघ दोन लाटेमध्ये आम्हाला येऊन दिलं नाही, तिथं ज्येष्ठांना धोका आहे म्हणून येऊन दिलं नाही त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. त्याच्यानंतर परत ओपन चालू केलं त्यावेळे मात्र आम्ही अगदी 1-2 जणच होतो. त्यातलं माझं मोठं काम मी मनानं स्वीकारलं होतं एक आनंद मिळवण्यासाठी.
1: पण आता आजच्या दिवसाला तुम्ही त्या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अंतर्गत काम करताय की वैयक्तिकरित्या आपण तिथे सेवा देताय?
0: हा, वैयक्तिकरित्याच म्हटलं पाहिजे कारण ज्येष्ठ असा नाहीच आहे, नागरिक संघ नाहीच आहे.
1: बरं,
0: आता फक्त त्रोटक 1-2 असेच लोक राहिलेले आहेत, त्यात मी प्रामुख्यानं पहिल्यापासून आहेच आहे, पूर्वीपासून जे आहे ते आहेच आहेत.
1: सर, आता गेल्या इतक्या वर्षापासून आपण श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात तर इतक्या वर्षापासून आपण काम करताय तर एखादा ज्येष्ठांशी संबंधित एखादा अविस्मरणीय असा प्रसंग काही आठवतो का, त्याबद्दल काही सांगता येईल?
0: सिव्हिल मधला जर सांगायचं असेल
1: बरं
0: तर सिव्हिल मध्ये बरेचसे ज्येष्ठांचे अनुभव आहेत आम्हाला कारण आम्ही पुढे जे येणारे जे रुग्ण आहेत ते देवासमान समजतो आम्ही, त्यांची सेवा केली. तो घेऊन आमच्या पुढे येऊन जो घरातल्या समस्या सांगतो, त्यांच्या आरोग्याच्या समस्या सांगतो, त्याला आम्ही निराकरण व्यवस्थित गोड बोलून करतो. त्यामुळे ते त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य बघतो आम्ही त्या आनंद होतो. घरातले त्यांचे प्रॉब्लेम सांगतात ते, म्हणजे त्यांच्या प्रपंचातले म्हणा त्यांच्या संसाराचं, माझा मुलगा कसा आहे, माझी मुलगी कशी आहे, मला कसे त्रास देतात, ते सुद्धा आम्ही त्यांना समुपदेशन करतो जेणेकरून त्यांनी हसले पाहिजे असं आणि ते आवर्जून आम्हाला सगळं मन मोकळं करायला येत असत.

0: कारण ज्येष्ठ वयस्कर जसे जसे होतील तसे तसे ते थोडंसं जर्जर व्हायला लागतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे आम्ही त्यांना समुपदेशन करत असतो.
1: सर, आता रिटायरमेंट नंतर म्हणजे 60व्या वर्षानंतर, आधी जेव्हा नोकरीत असतो आपण तेव्हा आपलं दररोजचं एक दैनंदिन जीवनाचं काही ना काही सुरू असतं, पण आता 60व्या वर्षानंतर लोक घरी असतात रिटायरमेंट नंतर, पण आता ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये आपले जे सदस्य आहेत ज्येष्ठ नागरिक, तर त्यांच्या विरंगुळ्यासाठी किंवा मनोरंजनासाठी काही विविध उपक्रमाचं आयोजन आपली ज्येष्ठ नागरिक संघटना करते का, किंवा आजपर्यंत काही केलेलं आहे का?
0: आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी जेणे काही करता आलं ते करत असतो. आम्ही आमचा जो एक संघ आहे, महासंघ म्हणून एक फेडरेशन आहे आमचं, त्याच्या अंडर आम्ही करत असतो. मग ते आम्हाला सांगतात तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघ बनवा, ज्याच्या त्याच्या सोयीनं ज्याच्या त्याच्या भागामध्ये विरंगुळा केंद्र करून, आणि जसं आमच्या गणेश ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जो काही विरंगुळा मिळतो त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करून त्यांना तुम्ही उद्युक्त करा. की आता सांगलीतच मला वाटतं एक 4-5 छोटे छोटे कक्षा आहेत.
1: बरं.
0: आम्ही भेटून आम्ही असं काहीतरी सांगत असतो.
1: बरं. सर, आता 14 वर्ष आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी सेवा दिलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यासाठी आपल्याला मला वाटतं बऱ्याच ठिकाणी सन्मानित पण करण्यात आला आहे, रुग्ण मित्र पुरस्कार पण देण्यात आला आहे. तर पहिला पुरस्कार आपल्याला कुठे आणि कसा मिळाला, आणि बाकी ठिकाणी पण आपल्याला मला वाटतं बऱ्याच ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: आमची पहिल्यापासून पुरस्कार हा मिळतो आम्हाला माहितीच नाही. त्या म्हणजे पुरस्कार मिळतो हा ठराविक क्षेत्रातील ठराविक लोकांसाठी मिळतो, पण अशाच वेळेला जो महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ जो मुंबई आहे, त्यांची आपल्या इकडं सेक्रेटरी जे होते ते आपल्या इकडचेच होते, त्यांनी मला अचानकपणे, त्यांचं नाव अंजुम खान,
1: बरं,
0: तर ते त्यांनी मला अचानकपणे सांगितलं की मीटिंगला तुम्ही यायला पाहिजे आहे. बोलतच असतात पण मी सांगली सोडून मीटिंगला कुठं जात नाही. त्यांनी सांगितलं की असं जे की आपले मुंबईचे लोक येणार आपल्याकडं आणि आम्ही प्रमुख ठिकाणी एक मीटिंग आहे, तर त्या मीटिंगला या म्हणून त्यांनी सांगितलेलं. मग मीटिंगला म्हटल्यानंतर म्हटलं मी जरा, आणि त्यावेळेला असं होतं की त्या काळात पाऊस भरपूर होता, 24 ऑगस्ट असेल, तर त्या काळात पाऊस भरपूर होता आणि आउट ऑफ सांगली ती मीटिंग होती. मी अजिबात जायचं ठरवलं नव्हतं कारण पाऊसच थांबेना तर, पण त्यांनी एक मेसेज मला असा पाठवला की तुम्हाला असा असा पुरस्कार द्यायचा, तुम्ही आलंच पाहिजे,
1: आग्रहाचं
0: निमंत्रण. मग आम्ही पावसाला न घाबरता आम्ही त्या खराब रस्ता होता त्या खराब रस्त्यावरून आम्ही ते पार करून मिरजेच्या जवळच एके ठिकाणी त्यांचं मीटिंगचं फंक्शन होतं, तर तिथं मला पहिला पुरस्कार मिळाला.
1: आणि त्यानंतर आपल्या कामाची दखल मला वाटते बऱ्याचशा संस्थांनी वगैरे पण घेतली आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: आणि त्याची बातमी ही पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये झळकली गेली.
1: अच्छा.
0: झळकली आणि लक्षात लोकांची आमच्याकडे लक्ष लागली. असंच एक त्याच्यानंतर मिरजेचं शारदा वृद्धाश्रम म्हणून एक आहे, तर तिथले जे प्रमुख दीपक लोंढे म्हणून आहेत, तर ते माझ्याकडे आले. ते सिव्हिल हॉस्पिटलला वरचेवर यायचे असते, तर आले. आल्यानंतर ते म्हणले अशी अशी आमची संस्था आहे आणि आम्ही असं असं पुरस्कार देणार आहे तुम्हाला, तो पुरस्कार आम्ही तुम्हाला शाहू महाराजांच्या हस्ते द्यायचा असं कोल्हापूरला, कारण त्यांचं कोल्हापूर पण कार्यक्षेत्र होतं. मग तिथं त्यांनी मला बोलवलं, त्यावेळेला त्यांनी तिथं एक शाहू महाराजांच्या हस्ते पुरस्कार दिला, ट्रॉफी वगैरे असे मोठा शाल श्रीफळ ट्रॉफी असे पुरस्कार दिला.
1: बरं. सर, गेल्या इतके वर्षापासून आपण ज्येष्ठ नागरिक संघटना चालवत आहात आणि ज्येष्ठांची सेवा करतात, तर आपला दैनंदिनी कशी असते आता? कारण सेवा भाग हा वेगळा झाला, त्याच्यासाठी तुम्ही एक पर्टिक्युलर वेळ असा काढलेला आहे, पण त्या व्यतिरिक्त आपले छंद किंवा विरंगुळा, आपली आवड वगैरे काय आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: त्याच्यानंतर आता कसं आहे माझं, मी फॅमिली लाईफ जर बघितलं तर फॅमिली म्हणजे माझी एक मुलगी, ती लग्न होऊन पार पडलेलं आहे, ते व्यवस्थित अगदी आनंदात आहेत, आणि त्यामुळे आम्ही सध्या आता आम्ही दोघंच आहोत घरी. आणि मग आता ह्या वेळेला असा विचार केला की आपण आता उर्वरित काय करायचं, मागाशी सांगितल्याप्रमाणे लाईफ आपलं आरोग्य खात्यात तर जनसेवा करून रुग्णसेवा करून आपण आयुष्य पार करायचंच आहे आपल्याला. पण मी जेव्हा माझ्या दैनंदिनीमध्ये मी सकाळी उठतो, सगळ्यात फिरायला जाऊन येतो, जेणेकरून तब्येत मी फिट राहील अशा पद्धतीनं माझं दैनंदिनी करतो. त्याच्यानंतर मग सिव्हिलला गेल्यानंतर दुपारी काय दैनंदिनीमध्ये जेवण झाल्यानंतर एक थोडीशी एक वामकुक्ष येतो, त्याच्यानंतर माझा एक कट्टा म्हणून एक छोटासा आणि आम्ही थोडके लोक इथं आम्ही जे मारुती मंदिराच्या तिथं मुरली मंदिर म्हणून, मारुती चौकात मुरली मंदिर म्हणून आहे, तिथं आम्ही थांबलेला असतो, तिथेही वेळ जातो. आणि त्याच्यानंतर मग काय जे काय ज्येष्ठांचे जे प्रश्न असतात त्याच्यासाठी आम्ही कोण अधिकारी वगैरे त्यांच्यासाठी आम्ही अधिकाऱ्यापर्यंत त्यांच्या

0: समस्या हे करतो.
1: अच्छा.
0: मध्यंतरी आमच्या पोलीस डिपार्टमेंटलाही मीटिंग घेतली, तिथे आम्ही आमच्या समस्या सांगितल्या. असे वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला ते बोलवतो, ज्येष्ठ नागरिकांच्या काय समस्या आहेत. तर अशा पद्धतीनं आमचं माझं दैनंदिनी असते. मी जिकडं बोलवतील किंवा जिकडं आपल्या समस्या असतील त्यांच्यासाठी मी सकाळ संध्याकाळ थोडक्यात राबवत असतो म्हणाल की हरकत नाही ज्येष्ठांसाठी.
1: बरं सर, ज्येष्ठ नागरिक संघटने अंतर्गत आपण जे काम करता आहात तर ज्येष्ठ नागरिकांसाठी भरपूर काम केलेलं आहे, पण एखादा असा अविस्मरणीय प्रसंग किंवा एखादा चटका लावणारा एक प्रसंग आपल्याला जो कायम स्मरणात राहतो असं काही आहे का?
0: काला होणारा असा म्हटलं तर आमचे कॅशियर
1: बर
0: तानोडे म्हणून पूर्वी होते,
1: बर
0: रिटायर झाल्यानंतर ते एकटेच राहतात, तर त्याच्यासाठी आम्ही अशी सेवा केली त्यांची की ते असेच एकटे राहताना ते अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर ते एक्सपायर झालं, त्यांच्याजवळ कोणीही नव्हतं. अशा वेळेला आम्ही ते जेव्हा आम्हाला समजलं त्या खोलीमध्ये की असं असं ते एक्सपायर झालेत, तर त्यावेळेला जवळजवळ म्हणजे कोरोनाचा काळच होता तो, जेव्हा त्यांना स्मशानभूमीत न्यायचं होतं, ते तपासल्याशिवाय नेता येत नाही, डिक्लेरेशन झाल्याशिवाय नेतात, पण डिक्लेरेशन झाल्या डॉक्टर यायला तयार नव्हते कुठले
1: कोरोनामुळे.
0: पण अशा वेळेला आम्ही त्यांना एका असंच नगरसेवकांना सांगून एका डॉक्टरना बोलवून त्यांचं डिक्लेरेशन केलं आणि नंतर मग त्यांना आम्ही स्मशानभूमीत त्यांचं दहन करायसाठी मी नेलं, पण त्यांचे नातेवाईक असून कोणी आले नव्हते त्यावेळेला.
1: म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीमुळे कसे दुरावले गेले लोक हे त्याचं उदाहरण आहे.
0: थोडं सांगायचं म्हणजे मी जेव्हा सिव्हिल आता गेले 14 वर्ष आता मी सांगितलंच, त्याचा एक असा एक म्हणजे असा रिझल्ट एक आला आम्हाला किंवा आम्हाला आमच्याबद्दल आमच्या पाठीवर अशी थाप मारली गेली की मला महात्मा फुले जी जनकल्याण आयुष्यमान आरोग्य योजना आहे त्याच्यामध्ये मला जिल्हा सदस्य म्हणून माझी नेमणूक केली.
1: अच्छा.
0: त्यामुळे मी त्यांच्यासाठी महात्मा फुलेची संनियंत्रण आणि तक्रार निवारण ह्या समितीमध्ये मी दाखल आहे, त्यामुळे बऱ्याचशा अडचणी मी दूर करायचा प्रयत्न करतो. माझ्यापर्यंत पेशंट येतात, तक्रार सांगतात, कोणाचे पैसे अडकलेले असतील तर आम्ही ते मिळवून द्यायचा प्रयत्न करून डॉक्टरांच्याकडनं करून घेत असतोय.
1: बर
0: त्या स्कीम खाली.
1: बरोबर सर, मुलाखतीच्या शेवटी मला आता एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष म्हणून आज या तरुण पिढीला किंवा या समाजाला आपण काय संदेश द्याल?
0: ज्येष्ठांचा जर विचार केला तर हा तरुणांनी विचार असा करायला पाहिजे की आपले वडील आहेत, आपली आई आहे, ते वृद्ध होत चाललेले आहे, त्यांच्यासाठी दुरावा न करता त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. त्यांच्या घराच्या बाबतीत झालं स्वतःच्या आणि इतर ज्येष्ठांच्या बाबतीत जर असा विचार केला त्यांनी की जे आता आपण समारंभ साजरे करतो, उत्सव साजरे करतो, शिवजयंती साजरी करतो किंवा इतर कुठलीही जयंती साजरी करतो, अशा वेळेला डॉल्बी वगैरे लावलेले असतात. मग डॉल्बी लावताना सरकारचा नियम आहे की डॉल्बी ठराविक ह्याच्यामध्ये लावाय, त्यांना ते जे काय आवाजाचे हे दिलेले
1: आवाजाची सीमा हा रेंज
0: तर ते लावाय. ते अलीकडे आम्हाला अनुभवायला मिळालं की तसं होत नाही, तर तो नियम जरा धाब्यावर ठेवून मोठे आवाज डीजेवर केले जातात आणि त्याचाच हा ज्येष्ठांच्या हृदयावर होतो आणि तसे घडलेले आहेत की तो बेशुद्ध वगैरे पडणं वगैरे अशा प्रकारे त्याचा हृदय धडधडणं हे असं आम्ही पाहिलेलं. तरुणांनी ती काळजी घ्यावी आणि जेणेकरून ज्येष्ठांना कुठल्याही प्रकारे त्रास न होता बसमध्ये जागा द्यावी त्यांच्यासाठी, त्यांचे जे रिझर्वेशन आहेत ते द्यावेत. आपणही पुढे वयस्कर होणार आहोत असा हा विचार करून त्या पद्धतीने तरुणांनी राहिलं पाहिजे. आई वडिलांतर अगदी देवासारखं सांभाळलं पाहिजे, आई वडील हे देवच आहेत, त्यांना दुरावा न दिला पाहिजे, हे पहिलं महत्वाचं.
1: बरं सर, आज आपण इथे आलात आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेविषयी आणि ज्या त्या अंतर्गत आपण जे कार्य केलं त्याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगितलं, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 आम्ही पुनःप्रसारित करू. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. यानंतर प्रसारित करत आहोत प्रभातीचे रंग, काही माहिती, घटना आणि संगीतावर आधारित कार्यक्रम.

प्रभाती से रंग, लेखन विजय कुमार तथा नंदू गुरव, निवेदन रोहित इंदोलीकर, सादर करते श्रीनिवास जरंडीकर। नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। अच्छा, प्रभाती से रंग या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। श्रोते हो, सावली देणारे झाड कधी म्हातारे होत नाही, दूध देणारी गाय कधी म्हातारी होत नाही, तसंच आयुष्यभर आपल्यासाठी झटलेली माणसं कधी म्हातारी होत नाहीत। झाडाची सावली जशी उन्हात आधार देते, तशीच आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी झिजलेली ज्येष्ठ माणसं शेवटपर्यंत सावली देत जगतात। ती समाजाची अनमोल संपत्ती असतात, अनुभवांचा खजिना असतात। पण जग बदललं तशी माणसं पण बदलली। बदलत्या जीवनशैलीत आणि वाढत्या एकल कुटुंब पद्धतीत अनेक वृद्धांना उपेक्षा, मानसिक तणाव आणि अत्याचारांना सामोरं जावं लागत आहे। या पार्श्वभूमीवरच 15 जून हा दिवस जागतिक वयोवृद्ध अत्याचार प्रतिबंध जागरूकता दिन म्हणून पाळला जातो। संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकारातून साजरा होणारा हा दिवस ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांविषयी समाजाला जागृत करण्याचं कार्य करतो। अलीकडच्या काळात वृद्ध पालकांना घराबाहेर काढणं, आर्थिक फसवणूक करणं, संपत्तीसाठी त्रास देणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं अशा बातम्या सर्रास वाचायला मिळतात। हे समाजासाठी चांगलं लक्षण नाही। तंत्रज्ञानाच्या युगात सायबर फसवणुकीचे बळी ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही चिंताजनकरित्या वाढत आहे। महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभाग, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबिरं आणि जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत। वृद्धांच्या समस्या समजून घेणं, त्यांना भावनिक आधार देणं आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सन्मानपूर्वक सहभाग वाढवणं ही काळाची गरज आहे। वृद्धापकाळ हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा असतो। कीर्ती, पैसा आणि सत्ता यापेक्षा माणसाला शेवटी प्रेम, आपुलकी आणि सन्मानाची गरज असते। मुलांसाठी सर्वस्व अर्पण केलेल्या आईवडिलांना अनेकदा उपेक्षा आणि एकटेपणाला सामोरं जावं लागतं। शरीर जर्जर होत असलं तरी मनातील आठवणी, स्वाभिमान आणि भावनिक जखमा कायम राहतात। म्हातारपण म्हणजे केवळ वय वाढणं नाही, तर आपलेपण हरवण्याची वेदना अनुभवणं। ज्यांच्या हातांनी आपलं बालपण घडलं, त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी आपण आधाराचा हात त्यांना द्यायला हवा। कारण वृद्धांचा सन्मान हा केवळ संस्कारांचा नव्हे, तर सुसंस्कृत समाजाचा खरा चेहरा असतो।

0: कमी वेळात जास्त नफा बस एका क्लिकवर कमाल हसला
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा

0: वर्क फ्रॉम होम, हाई सैलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे
1: अनोळखी
2: लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
4: प्रभातीचे रंग या कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत। सुरों की कोई सरहद नहीं होती, दिल से दिल की राह जुदा नहीं होती, भाषा बदल जाए भाव नहीं बदलते, संगीत की दुनिया में कोई दीवार नहीं होती। श्रोते हो, सुरांच्या विश्वाला सीमा नसतात, भाषेची बंधन नसतात आणि संस्कृतीच्या भिंतीही त्यांना अडवू शकत नाहीत। मनाला मनाशी जोडणारी, भावनांना अभिव्यक्ती देणारी आणि मानवतेचा समान धागा विणणारी कला म्हणजे संगीत। या सुरेल कलेचा जागतिक उत्सव म्हणून दरवर्षी 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो। संगीत दिनाची सुरुवात फ्रान्समध्ये झालेल्या एका सुंदर सांस्कृतिक संकल्पनेतून झाली। आज ती कल्पना जगभर फुलली असून असंख्य देशांमध्ये संगीताचा हा सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे। या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे संगीताला कोणत्याही मंचाची किंवा भिंतींची गरज नसते। रस्ते, उद्याने, चौक आणि सांस्कृतिक स्थळं सुरांच्या मुक्त दालनात रूपांतरित होतात, जणू आसमंत संगीतात न्हाऊन निघतं। भारतीय संस्कृतीत तर संगीताला नाद ब्रह्म मानलं जातं। संतांच्या अभंगातून, वारकऱ्यांच्या टाळ मृदंगातून, शास्त्रीय रागांच्या गूढ स्वरातून आणि लोक

गीतांच्या साध्या पण हृदयस्पर्शी चालींतून संगीतानं समाजाला संस्कार, संवेदना आणि सौहार्द दिला आहे. महाराष्ट्रातही संगीत दिनानिमित्त विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि युवा कलाकारांच्या सादरीकरणातून नव्या पिढीला संगीताचा वारसा अनुभवण्याची संधी मिळत आहे. संगीत हे केवळ मनोरंजन नाही तर मनःशांती, सकारात्मकता आणि सामाजिक ऐक्याचं प्रभावी माध्यम आहे. या संगीत दिनानिमित्त प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे, प्रेमाचे आणि एकात्मतेचे सूर गुंजत रहावेत हीच शुभेच्छा.

श्रोतेहो, प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रसिकहो, महाराष्ट्राच्या संत परंपरेत भक्ती, समता आणि मानवतेचा अखंड दीप तेवत ठेवणारा सर्वात लोभस, लोकमान्य आणि आत्मीय सोहळा म्हणजे आषाढी वारी. ज्येष्ठ महिन्याचा निरोप आणि आषाढाच्या आगमनाची चाहूल लागताच अवघा महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या अमृतमय गजरानं दुमदुमून जातो. गावोगावी टाळ मृदंगाचे नाद घुमू लागतात, अभंगांच्या सुरांनी आसमंत भारून जातो आणि प्रत्येक भक्ताचं मन पंढरीकडे धावायला लागतं. देहू नगरीतून संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी

पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थानासाठी सज्ज होते. भगव्या पताकांचे डोलणारे समुद्र, हरिनामाचा अखंड घोष, टाळ मृदंगांचा लयबद्ध निनाद आणि अभंगाच्या मधुर स्वरातून भक्तीची गंगा चंद्रभागेला भेटायला आतुर होते. प्रत्येक वारकरी आपल्या अंतःकरणात विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन श्रद्धेच्या पायवाटेनं पंढरीकडे निघतो. संत तुकोबांनी आपल्या अभंगातून ज्याचं अलौकिक रूप दाखवून दिलं तो विटेवर उभा असलेला सावळा करुणामूर्ती विठ्ठल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. त्याच्या दर्शनासाठी प्रत्येक भक्ताचं हृदय उत्कंठतेनं भरून आलेलं असतं. त्या एका दर्शनासाठी वारकरी उन्हा पावसाची थकव्याची कष्टांची पर्वा करत नाहीत, कारण त्यांच्या प्रत्येक पावलात श्रद्धेचं बळ आणि नामस्मरणाची ऊर्जा सामावलेली असते. श्रोतेहो, वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, अध्यात्माचं आणि सामाजिक समतेचं जिवंत विद्यापीठ आहे. इथं जातपात, श्रीमंत गरिबी, मान अपमान यांचे सर्व भेद विरघळून जातात. ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात सर्वजण एकाच विठ्ठलमय प्रेमसूत्रात बांधले जातात. परस्परांची सेवा, सहकार्य आणि प्रेमभाव यातून मानवतेचं खरं दर्शन घडतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे ही विश्व प्रार्थना जणू वारीच्या प्रत्येक पावलातून साकार होत असते. सर्वांच्या कल्याणाची, सर्वांच्या सुखाची आणि संपूर्ण विश्वाच्या मंगलाची भावना या परंपरेच्या केंद्रस्थानी आहे. म्हणूनच वारी ही केवळ भक्तीची वाट नसून ती मानवतेच्या उज्ज्वल भविष्याची दिशादर्शक वाट आहे. भक्ती, बंधुता, समता, सेवा आणि सामूहिकतेचे अमूल्य संस्कार जपणारी आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची तेजस्वी ओळख आहे. वारीची तयारी सुरू होताच अवघा महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या रंगात न्हाऊन निघतो आणि भक्तीचा हा दिव्य महाउत्सव आरंभ होतो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.

श्रोते हो, सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आणि वाकुर्डे या उपसा सिंचन योजनांमुळे गेल्या काही वर्षात बागायती क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी कोरडवाहू असलेल्या भागात आज ऊस, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आणि विविध फळबागा बहरताना दिसत आहेत. मात्र या प्रगतीसमोर आता जलसंकटाचं गंभीर आव्हान उभं ठाकलं आहे. यंदा पावसानं दिलेली ओढ, धरणांमधील घटलेला पाणीसाठा आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. नद्यांवरील पाणी उपशावर निर्बंध घालून उपलब्ध पाणी प्रामुख्यानं पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतीसाठी भूगर्भातील पाण्यावर अवलंबून राहायची वेळ आली आहे. विहिरी आणि बोअरवेलमधील ताण वाढला आहे. अधिक खोल बोअरवेल खोदण्याचा मोह निर्माण होऊ शकतो, पण भूजलाचा बेसुमार उपसा हा भविष्यातील मोठा धोका ठरू शकतो. शेततळी, पाझर तलाव, बंधारे, विहीर पुनर्भरण, छतावरील पावसाचं पाणी साठवण आणि ठिबक सारख्या सूक्ष्म सिंचन पद्धती यांचा अवलंब करणं आवश्यक आहे. पावसाची अनिश्चितता, वाढलेलं बागायती क्षेत्र आणि भूजलावर वाढणारा ताण लक्षात घेता आजच जलसंवर्धनाची दिशा स्वीकारली तरच उद्याची जलसुरक्षा सुनिश्चित होऊ शकेल. जलसाक्षरता आणि जलसंवर्धन हीच काळाची गरज आहे.

बरे श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. पुन्हा भेटू नवीन माहितीसह पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत नमस्कार.

प्रभातीचे रंग काही माहिती घटना आणि संगीतावर आधारित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखन केलं होतं विजय कुमार तथा नंदू गुरव यांनी. निवेदन रोहित इंदोलीकर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर. प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 10 वाजलेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला महानंदा या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचंही गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं भिंगरी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं भिंगरी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं बाळ पळसुले यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

बन्या बापू या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं ऋषीराज यांचं.

श्रोते हो, आता माहिती करून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची. सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:40 भावधारा. दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात सुरुवातीला आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकाल आणि त्यानंतर गुणसागर गंभीर पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त त्यांच्या शिष्या डॉ वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:05 गीतबहार मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज दुपारी 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकणार आहात. 1:45 भावधारा. दुपारी 1:55 आयसी अक्षरे रसिके. 2 वाजता कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. दुपारी 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे आहेत आमचे आज या पहिल्या सभेत प्रसारित होणारे कार्यक्रम.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात गिरीधर श्रीराम बावने आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजनं आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 6:35 अमृत कलश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ कामकाजाचं समालोचन ही दोन्ही बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आवड बळी राजाची श्रोत्यांच्या मनपसंत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तसंच रात्री 10 वाजता आपली आवड या कार्यक्रमात देखील श्रोते हो आपल्या मनपसंत मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. रात्री 8:15 हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आणि रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज रत्नाकर पै यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग भूपनट आपण ऐकणार आहात. तर असे आहेत आमचे आज दिवसभरात प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

0: नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचंही गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल.
1: कामगारांचं मानसिक स्वास्थ्य या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका. गुरुवारी 25 जून रोजी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
2: आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे. मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागलं म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं. नातेसंबंध माझे चांगले हवेत तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे. ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तर होकारात्मक असतील तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीठोकपणे म्हणता येऊ शकतं.
1: उद्योग जगत प्रत्येक गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी गंमत जम्मत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचंही गीत ऐकूया. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत उमंग, हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम.

Super Bowl.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट गीतांच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। रसिक श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीतातील माधुर्य हे मोठं प्रभावशाली अस्त्र आहे, पण हे अस्त्र कोणत्याही संगीतकाराला सहज साध्य होत नाही। जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील माधुर्यानं नटलेल्या गाण्यांचा विषय येईल, तेव्हा एका संगीतकाराचं नाव हे अग्रभागी नेहमीच येईल, ते म्हणजे संगीतकार उत्तम सिंग यांचं। चित्रपटसृष्टीत मोजक्याच चित्रपटांना संगीत देणारे उत्तम सिंग यांची ख्याती केवळ संगीतकार म्हणून नाही, तर एक प्रतिभावान व्हायोलिन वादक, उत्तम संगीत संयोजक, प्रोग्रॅमर आणि रेकॉर्डिस्ट म्हणूनही आहे। तर आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात संगीतकार उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेल्या काही सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत। ऐकूया कार्यक्रमात सुरुवातीला उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं हे सदाबहार गीत।

दिल तो पागल है या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं उत्तम सिंग यांचं. तर श्रोते हो, संगीतकार उत्तम सिंग यांचा जन्म 25 मे 1948 रोजी पंजाबमधल्या जालंधर इथं एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील स्वतः एक सतारवादक होते. गुरुद्वारात शबद कीर्तन ते करीत असत. उत्तम सिंग 12 वर्षाचे असतानाच त्यांचं कुटुंब मुंबईत आलं. वडिलांकडून वयाच्या 4थ्या वर्षापासून त्यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यांनी अत्यंत लहान वयातच व्हायोलिन देखील शिकण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 7 वर्ष मटकावाद्य, 6 महिने सतार आणि 2 वर्ष गायनाचं शिक्षण त्यांनी घेतलं. पुढे मुंबईत आल्यावर त्यांनी तबला आणि व्हायोलिन याचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं आणि त्यानंतर 3 वर्ष त्यांनी व्हायोलिन वादनाचं सुद्धा काम केलं. जाणून घेऊया त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल आणखीन बरंच.

नाही, पण त्यापूर्वी ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं हम तुम पे मरते है या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत. या गीतासाठी आवाज आहे उदित नारायण आणि लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरात हम तुम पे मरते हे या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं उत्तम सिंग यांचं. श्रोते हो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि आज या कार्यक्रमात संगीतकार उत्तम सिंग यांच्याविषयी आपण जाणून घेतोय आणि सोबतच त्यांनी संगीतबद्ध केलेली हिंदी चित्रपट गीतं आनंद घेतोय त्याचा.

दुश्मन या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं उत्तम सिंग यांचं.

0: आई होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
1: सतीने जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सतीश आहे।
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा।
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचं आहे आता।
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत संगीतकार उत्तम सिंग यांच्याविषयी आणि सोबतच त्यांनी संगीतबद्ध केलेली काही सदाबहार गीतं। तर श्रोते हो, सुरुवातीला उत्तम सिंग यांनी विविध ऑर्केस्ट्रांमध्ये व्हायोलिन वाजवण्यास सुरुवात केली। 1963 संगीतकार नौशाद यांचे सहाय्यक मोहम्मद शफी यांनी एका माहितीपटाचं काम करत असताना उत्तम सिंग यांचं वादन पाहिलं आणि त्यांना कामाची संधी दिली। यामुळे त्यांची ओळख नौशाद साहेबांशी देखील झाली। नौशाद यांनी उत्तम सिंग यांच्यातील कसब ओळखून त्यांना आपल्या संघात व्हायोलिन वादक म्हणून सामावून घेतलं। नौशाद यांच्यासोबतच्या कामामुळे त्यांना खरी ओळख मिळाली आणि लवकरच ते संगीतकार रोशन, मदन मोहन, सी रामचंद्र, एस डी बर्मन आणि त्यानंतरच्या काळात लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर डी बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली देखील व्हायोलिन वादनाचं काम करू लागले। त्यानंतर उत्तम सिंग यांनी जगदीश या संगीतकारासोबत संगीत संयोजक म्हणून काम करण्यास सुरुवात केली। उत्तम जगदीश या जोडीनं मिळून जवळपास 65 चित्रपटांसाठी संगीत संयोजनाचं काम केलं। यामध्ये मैंने प्यार किया, बेनाम बादशाह, पत्थर के फूल, हम आपके है कौन यासारख्या ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपटांचा आणि काही दाक्षिणात्य चित्रपटांचा देखील समावेश आहे। जाणून घेऊया त्यांच्याविषयी आणखी काही। त्यापूर्वी ऐकूया उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं प्यार दीवाना होता है या चित्रपटातलं हे सदाबहार गीत। या गीतासाठी आवाज आहे उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांचा।

उत्तम सिंह यांनी उत्तम जगदीश या नावाने देखील स्वतंत्र संगीत दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. मनोज कुमार यांच्या 1983 प्रदर्शित झालेल्या पेंटर बाबू या चित्रपटाचं संगीत त्यांनी सर्वप्रथम दिलं, ज्यातील हमका लय चल यारा, ठंडी ठंडी नहर के किनारे, जब याद की बदली छाती है ही गाणी गाजली. त्यानंतर पाच फौलादी, कब्रस्तान, वारिस, क्लर्क आणि गवाही या चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन देखील उत्तम जगदीश या जोडीनं केलं. कार्यक्रमात आता या जोडीनं संगीतबद्ध केलेलं वारिस या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांनी गायलेलं हे सदाबहार गीत ऐकूया.

1997 मध्ये चित्रपट निर्माते यश चोपडा यांनी त्यांच्या दिल तो पागल है या चित्रपटासाठी उत्तम सिंग यांची संगीतकार म्हणून निवड करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यश चोपडा यांचा आधीचा चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा होता आणि या चित्रपटाला जतीन ललित यांनी सुपरहिट संगीत दिलं होतं. त्यामुळे उत्तम सिंग यांची निवड का केली याबाबत सुरुवातीला अनेक चर्चांना उधाण देखील आलं होतं. परंतु जेव्हा दिल तो पागल हे या चित्रपटाचं संगीत रिलीज झालं तेव्हा ते इतकं प्रचंड गाजलं आणि चित्रपटाच्या अफाट यशात उत्तम सिंग यांनी दिलेल्या संगीताचा सिंहाचा वाटा ठरला. या गाण्यांमधील माधुर्य आणि नाविन्य संगीतप्रेमींना भावलं. त्यातील रोमांटिक सुरावटींसाठी दिल तो पागल हे या चित्रपटातली गाणी आजही ओळखली जातात. या चित्रपटासाठी संगीतकार उत्तम सिंग यांना फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. यानंतर 1998 मध्ये त्यांनी दुश्मन या चित्रपट

अशा रूपानं सुवर्णवरखी आलेख आखला. त्यातली ही गाणी प्रचंड गाजली. या चित्रपटातील गीतांसाठी सुद्धा त्यांना फिल्मफेअर पुरस्काराचं नामांकन मिळालं. 2001 प्रदर्शित झालेल्या गदर एक प्रेमकथा या चित्रपटातील त्यांनी दिलेलं संगीत हे प्रचंड गाजलं आणि या चित्रपटासाठी सुद्धा त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार यासाठी नामांकन मिळालं. तर कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं गदर या चित्रपटातलं, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत.

उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गदर एक प्रेम कथा या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं उत्तम सिंग यांचं. आणि या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. आज या कार्यक्रमात संगीतकार उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आपण ऐकली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऋषिकेश रानडे, प्राजक्ता जोशी रानडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं रमण रणदिवे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अपर्णा संत यांच्या

संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी

на ир. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अपर्णा संत यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं हे गीत. गायक आहेत स्वप्नील बांदोडकर आणि अपर्णा संत.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. आता यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी

चांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. आता यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा आता जाऊया मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोत्या आपण ट्यून केलेली आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: सुखरा क्या बात है, पाऊस आला वारा आला रान लागले नाचू वगैरे, मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे जकास.
1: रोहित कसं आहे नाते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
0: मग तू का आताच निघालीस की काय?
1: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
0: मला वाटलं विहीर खणायला निघाली की काय.
1: एक पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला जाईल, तुझं ना काही असतं बघ.
0: सॉरी म्हटलं, आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
1: मूड ना आहे खरा ओला ओला, चिंब चिंब मस्त मस्त.
0: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा?
1: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
0: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा
1: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर. अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
0: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भुंडेरी उडते त्याचं काय?
1: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
0: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून येणारा हा पाऊस चीज.
1: आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
0: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा चालेल.
1: रोहित ट्रॅक सोडू नको, पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं. सांग बरं, पाऊस म्हणजे

0: आणि तो काय काय करू शकतो.
1: चौथी वर्षी असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा. आता पुन्हा सांगू नकोस.
0: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या गाण्याच्या. चार ओळी आठव.
1: हा पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो. म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसो रे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं गं ते
0: श्रावण घन घन माला नभी दाटल्या.
1: शेकडो गाणी अक्षरशः बालगीत, प्रेमगीत, विरह गीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी पावसाच्या.
0: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो नाही का?
1: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
0: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे. हवामानात, तापमानात वरचेवर होणारे बदल
1: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
0: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणे ठरवलेल्या असायच्या.
1: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
0: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते. म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
1: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे. तुला तो विनोद माहितीये ना?
0: काय?
1: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
0: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
1: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
0: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्य काळात हवामानात होणारे बदल, या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
1: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
0: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात,
1: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी नाही का?
0: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
1: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
0: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
1: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूप घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
0: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी. अगदी खरंय.
1: हे सोबत ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण या वर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
0: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
1: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
0: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
1: ते ठीक आहे, आता काय,
0: अरे
1: की केतन म्हणजे काकांचा नातू तो आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण म्हणू.
0: काकूनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
1: काय?
0: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
1: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
0: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
1: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
0: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
1: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
0: अर्थात अर्थात, हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
1: अगं पण म्हणजे काय भेटीगाठी करायच्याच नाहीत की काय?
0: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं,
1: खरे पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
0: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
1: तर काय, आणि मग भेटण्यात

0: खेळा जो आनंद असतो ना निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशेब काढायला घेतात.
1: लोकांनी साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
0: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
1: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोव्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय असं मी म्हणते.
0: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
1: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता
0: हो काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
1: हो म्हणजे प्रकरण मिटलं पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
0: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
1: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर
0: असतात ना, त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईज धक्का.
0: करेक्ट. बर तिकडे आहेर देऊया नको पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का?
1: रोहित एक मिनिट. अरे आठव परवाचा सरलेला रविवार योग दिवस नाही का, त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली
1: होती काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणलं होतं?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तिचं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस, एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरोबर, इतकं काही मनानं लावू नको घेऊन. मला जे वाटलं ते म्हटलं, तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा
0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
1: अरे बापरे तू रागावलास रुसलास की काय चक्क?
0: नाही पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे. मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळ मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. हा हा आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरू झाली रे.
0: मग करा आता भजांची तयारी.
2: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघड ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडत.
0: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का?
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आली आहे. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
1: काय ग काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
1: ते फक्त वाक्य होतं बरं का रेवा? कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपल्या मनात मांडे खाते.
0: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
1: आहे आहे आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
0: सुखदा अगं तुला माहितीये ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही, तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
1: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना, अन्न देवता नाराज होते.
0: अरे पण ज्यांना खायचंय त्याने खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
1: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
0: रेवा रेवा उठ उठ चप्पल घाल उठ आधी उठ.
1: अरे ती आत्ता आले ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी मी, मी का आले कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला, आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघाले.
0: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ?

0: जायचं असेल तर बस मग आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला, मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
1: अरे अरे अरे रोहित ऐक तरी.
0: रेवा रेवा तू काय ठरवलंयस? घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल लवकर बोल. मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
1: पण रोहित आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
0: छे तिला काही वाईट बीट वाटणार नाही, ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खोलसट पदार्थ.
1: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
0: माहिती रक्तदाब वजन पचन लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस. नॉट अगेन.
1: सुखदाना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागली. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
2: बरं नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ. पावसाळा येईलच, आता तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवू या. जा जा चलते बनो.
0: रेवा या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का? या पदार्थात काय त्या पदार्थात काय, मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
2: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
1: रोहित तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा आईनेच मला सांगितलेला बरं का. असेल मी तेव्हा 5-6 वर्षाची.
0: बर.
1: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
2: धरायची नाही, आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स
0: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
2: काय रे.
0: एनिवे रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
1: हा अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंड वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर व्हिटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक दमुक असं म्हणायची.
2: अरे रेवा एवढीशी होती. आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अग आई मला अन्न हवंय अन्न, मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
0: अरे अरे अरे लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उत्तर काढ. तू चल चल आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
2: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा. वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेगाबाई
0: आता कोण नावं ठेवते खाण्याच्या पदार्थांना.
1: अरे ए सुखदा तू आम्हाला डिमोरलाइज करू नकोस. हा आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
2: हो का,
1: चल रोहित. आणि हो सुखदा तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की.
2: थांबा थांबा इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो, थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
0: ये होईना बात. चला आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा तू भजाचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमत बुवा.
1: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
2: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
0: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
1: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक नो स्ट्रीट फूड आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
2: वा वा उणी बळग अगदी. हा बर मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
0: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं, तसेच भरपूर अँटीऑक्सिडंट असतात.
1: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
2: पुरेपुरे करा. हा मी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से मियाओ तसं चाललंय. हा चला गुपचूप कामाला लागा.
0: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
1: छे गार भजांना ती मजा नाही आणि आपले आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील. इम्पॉसिबल
0: राहिलं, पण जास्तीची करूया. सुखदा रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
2: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो
1: आणि कॅलरी बर्न करायला. हो ना,
2: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असं अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
0: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो. खरं आहे ना.
2: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम्म वाक्य जास्त महत्वाचं आहे.
1: ए सुखदा आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन ये.

0: कमळ आणि कांगणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
1: पुन्हा एकदा दुनिया झुकती है झुकावी मला चाहिए किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड गरज निर्माण करणे.
0: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
2: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
0: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणालीस.
1: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
0: अरे वा रोहित बरोबर बोललास रे तू.
1: बरोबर काय कोणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला तेल करेक्ट तापलं असं समजायचं हो ना चुकादा.
0: अगदी बरोबर तसा तू हुशार आहेस आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीनच स्मार्ट झालाय
1: असेल असेल.
2: असू दे आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते आता एकच लक्ष भजी आणि भजी.
3: श्रुती हो आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रुती हो आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग दुसरा आता आपण ऐकणार आहोत.

0: या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीत विद्या दिली, त्याबद्दल वर्षातींच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतीनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंग वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हा, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही
0: बरोबर
1: नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत. तर एकदा मेहबूब स्टुडिओ मध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओ मध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक, 10 तबला वादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड
0: अच्छा
1: त्या दिवशी मी पाहिली. आणि 40 स्त्रिया कोरस साठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा.
1: आणि मुख्य गायक नव्हता कोणी त्यावेळेला, तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला, मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग केलेत. एका माईक वर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईक वर रेकॉर्डिंग, एकच असायचा. किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभवायला मिळालं. आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत, म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंगचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती, तो नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी, म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे.
0: ऐकते
1: मॅच

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना त्या ऐकवलं वगैरे आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना. आणि थोड्या वेळाने त्यांनी मला आदेश दिले

0: खेळवळी ऐकवल्या.
1: क्या बात आहे, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना,
1: अशा खूप छान छान गोष्टी नंतर. आणि श्रीरामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गोणी गायलेली आहे.
0: हो, तर म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवानी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: श्रीरामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो, आणि आदर होता. म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदर आणि मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावाने असं ते केलं होतं.

0: तर माणिक वर्मा गायलेले आहेत, त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत. तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का, म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आले किंवा अनंत अंत नको पाहू माणिकबाईंचं.
1: तर अनंत अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायलंय ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध हे फारच छान होते कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या गाण्यामध्ये सुद्धा ना. आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीतप्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांच्या स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो हो हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं बरं का. तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय,

0: तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा कुठे संधी मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयो पातला.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या आग्यामागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
1: बर.
0: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्याने की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला तर इतकं
1: माणसं वेगळीच म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
0: हो ना हो ना,
1: आणि निळकंठबुवा होकर सुद्धा.
0: त्यातलं थोरा हो नाही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे, संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
1: बरोबर.
0: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
1: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिलं, संगीत दिलं ही पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
0: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी.
1: मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं,
1: तर त्यात एक शैवालय युक्त जैसे शै

0: ते
1: वा वा फारच छान. मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीने काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवाने जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक, त्यातले सगळेच गाणी आणि त्यात
0: विद्याधर गोखलेंचं
1: विद्याधर गोखलेंचं आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे

0: तिन्ही इथं प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत.
1: खरंय
0: म्हणजे त्यात ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिश आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असं
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये,
0: कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्रम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचूर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बरं,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत, आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषाने हाच शब्द बरोबर आहे शिकवत असत. आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त. हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कोणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचं असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा म्हणजे ते आम्हाला म्हणायचं सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्या मध्ये काही ना काही असतो तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीय का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं. प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी. प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हे, मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनी ते कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना असते आता दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत

0: का ते चांगले आहेत आज म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे
0: म्हणजे
1: की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे. नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी
0: ऐकावंच लागायचं. ऐकावंच लागायचं त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना हा अगदी बरोबर आहे. म्हणजे संयम त्यांच्या मनाला शिकता आला जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असे
1: भेटले नसते
0: घे भेटले नसते दुसरं कोण तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी मुलांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं नामस्मरण करावं अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे. न फिटणार असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्यावेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते. तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं. तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं. कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे. त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशत म्हणजे फक्त बोलायला नाही अगदीच अंशत माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरुंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं उभं केलं मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: गुरवे नमः. धन्यवाद.
1: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वराने.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा मावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण युट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनेलवर घेऊ शकता.
1: हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला

0: कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर सीमाताई देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर नवशयका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
1: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

0: झपाटलेलं या सिनेमातला उद्धव गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत होतं.
1: शोधो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी

श्रोतेहो, उद्या बुधवार दिनांक 24 जून 2026 उद्याच्या सहज संवाद या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध उद्योजक, ख्यातनाम गिर्यारोहक, लेखक वसंत लिमये यांना. आणि विषय आहे तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी. तेव्हा जरूर ट्यून करा आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी उद्या सकाळी 11:05

0: गीतबहार कार्यक्रम संपला 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई

राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच। कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील। पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे। यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली। एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला। येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते। राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं। अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला। त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली। वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली। प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली। केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला। अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित

अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई, तिरुचिरापल्ली, कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृह मंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शरीद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14 स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैराकी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडू विरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5 मानांकित तन्वी शर्मा आणि 6 मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या लिओन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल तर मिश्र दुहेरीत 7 मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आय मधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा, ओदिशा, बिहारच्या काही भागात अधिक ऊस. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्ता.

0: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. प्रवेशोत्सव साजरा करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनात रत्नागिरीला अव्वल स्थान. आणि पावसानं पाठ फिरवल्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झळा. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
1: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा महाविद्यालयांसह अनेक संस्थांनी या निमित्ताने योग शिबिरांचं आयोजन केलं होतं. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या की एरवी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो, मात्र आज पाश्चिमात्य जगताने आपली योग संस्कृती स्वीकारली ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला आणि त्याची महती संपूर्ण जगभर पोहोचली असंही त्या म्हणाल्या. योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असून प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी यावेळी केलं. 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर 15 जून पासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी तालुक्यातल्या कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 10,091 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाचं कार्य रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून यंदाच्या हंगामात जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली आहे. संपूर्ण कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद यंदा झाली होती. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,227 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमाळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली. दरम्यान जागतिक समुद्री कासव दिनाचं औचित्य साधून रत्नागिरीतल्या झाडगावमधलं सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि कांदळवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सागरी कासव आणि सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी 7 मोठ्या कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 6 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधातली जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी दिली. दरम्यान तोतया अधिकाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून व्यावसायिकांनी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी आवर्जून करावी असं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पानवल धरणाचं मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलं असून त्याचं लोकार्पण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या धरणातून आतापर्यंत केवळ 2 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत होता, आता त्यात 4 पट वाढ होणार आहे. या धरणातून गुरुत्वाकर्षणाने पाणी पुरवठा होणार असल्याने वीज आणि देखभालीचा मोठा खर्च वाचणार आहे. एरवी जून महिन्यात आतापर्यंत पावसाने सगळ्या वातावरणाचा कायापालट केलेला असतो. यंदाचं वर्ष मात्र त्याला अपवाद ठरलंय. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये बरसलेल्या पूर्व मोसमी सरी आणि मान्सूनचं अधिकृत आगमन झाल्यानंतर अवघे 3-4 दिवस पडलेला पाऊस वगळता जून महिन्यात रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. 21 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 2% पाऊस पडलाय. त्यातल्या त्यात अधिक पाऊस रत्नागिरी आणि गुहागर या तालुक्यांमध्ये पडला असून तोही सरासरीच्या जेमतेम 6% एवढाच आहे. त्यामुळे शेतीची कामं तर रखडली आहेतच, पण पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यातल्या काही शहरांमध्ये आणखी 25 ते 30 दिवस पुरेल इतकाच पिण्याचा पाणी साठा उपलब्ध असून जिल्ह्यातल्या धरणांचा पाणी साठा 12 ते 15% शिल्लक राहिलाय. कोयना प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतरचं पाणी चिपळूणमधल्या वाशिष्ठी नदीला सोडलं जातं. मात्र सध्या पाण्याअभावी वीज निर्मिती पूर्ण बंद असल्याने वाशिष्ठी नदीला पाणी नाही. त्यामुळे त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या चिपळूण आणि खेड तालुक्यातल्या औद्योगिक वसाहतींमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोतेहो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करत आहोत भावधारा कार्यक्रम. उषा मुंकर यांना ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तक कालची आजची ही मालिका. आजच्या भागात ऐकूया द्रुप चिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: कोलते सरांच्या द्रुप चिंतन पुस्तकात

0: श्रोताहो नमस्कार. आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तक कालची आजची ही मालिका. आजच्या भागात ऐकूया दृक्चिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: कोलते सरांच्या दृक्चिंतन पुस्तकात चित्र कसे पाहावे या नावाचा एक लेख आहे. त्यात एक वाक्य आहे ते असं, खरे म्हणजे चित्र कसे पाहावे हा प्रश्न सर्वच प्रकारच्या चित्रांबाबत पडायला हवा, परंतु तो केवळ आजच्या आधुनिक आणि अमूर्त कलाकृतींबाबतच पडलेला आढळतो हे दुर्दैव. हे वाक्य मला फार महत्वाचं वाटतं. चित्रकला, चित्रपट यांचा प्राथमिक पातळीवर आस्वाद कसा घ्यावा, याचं ज्ञान समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत कसं पोहोचायला हवं याबद्दल आपण गेली अनेक वर्ष बोलतो आहोत, पण ते करणं आपल्याला अजून शक्य झालेलं नाही. शाळेपासून ज्या गोष्टीची सुरुवात व्हायला हवी आणि घराघरात जो विषय आपसूक पोहोचायला हवा तो केवळ एका विशिष्ट समूहापुरता मर्यादित होऊन गेलेला आहे. ढोबळ अर्थालाच धरून राहणं आणि सखोल विचारापासून दूर पडत जाणं हे आपल्याकडे अतिशय कॉमन झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मला प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या लेखांचं संकलन दृक्चिंतन महत्वाचं वाटतं. प्रभाकर कोलते हे समकालीन भारतीय चित्रकारांमधलं आघाडीचं नाव आहे. कोलते सर हे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये पेंटिंग शिकवत पुढे त्यांनी पूर्ण वेळ चित्रकलेला वाहून घेतलं. अमूर्त चित्रकलेमध्ये त्यांचं काम महत्वाचं आहे. त्यांचा या क्षेत्रातला कामाचा तसंच शिकवण्याचाही दांडगा अनुभव असल्याने त्यांनी वेळोवेळी प्रख्यात चित्रकारांचं तसंच आपलं स्वतःचंही काम याचा विचार करणारं लेखन दिवाळी अंकांमधून केलंय. हे पुस्तक त्यातल्या अनेक महत्वाच्या लेखांचं संपादन आहे. पुस्तकाचं संपादन आणि निर्मिती विचार याचं श्रेय रवींद्र जोशी यांचं आहे. इंग्रजी आणि काही युरोपीय भाषांमध्ये कला आणि तिचा इतिहास यावर जेवढं लिहिलं गेलंय त्यापुढे मराठीत जे लिहिलं जातं त्याचं प्रमाण अत्यल्प आहे, पण त्यामुळे अशा पुस्तकांचं महत्व खूप आहे. कोलतेंनी जागतिक कीर्ती मिळालेल्या अनेक चित्रकारांबद्दल लिहिलंय, ज्यात भारतीय आणि पाश्चात्य चित्रकारही आहेत. आरा, सुझा, बेंद्रे, हुसेन, प्रभाकर बर्वे, गायतोंडे अशा नावांसह आपल्याला पॉल क्ले, पिकासो, शगाल अशी नावंही भेटतात आणि त्यांच्या कामाचा परिचय होतो. कोलत्यांना गुरुस्थानी असणाऱ्या ज्येष्ठ चित्रकार शंकर पळशीकरांबद्दलही दोन लेख पुस्तकात आहेत. यातले काही लेख चित्रकाराच्या शैलीचा विचारांचा मागोवा घेतात तर काही विशिष्ट चित्रांच्या अनुषंगाने लिहिलेले आहेत. पुस्तकाचं वैशिष्ट्य हे देखील आहे की प्रत्येक लेखाशी संबंधित एक वा दोन चित्र इथे अधिकृत परवानगीसह उत्तम दर्जात मुद्रित केली आहेत. अखेरचे पाच लेख कोलते सरांनी स्वतःच्या कामाबद्दल लिहिले. या लेखामधून त्यांनी आपल्या कामाचा आढावा घेतलाय, त्याबरोबरच आपल्या शैलीचा, प्रेरणांचा विचार केलाय. चित्रकलेबद्दल काही मूलभूत स्वरूपाचा विचार मंथन या लेखामध्ये तर आहेच, पण एकूण पुस्तकातच ते जागोजागी आहे. या पुस्तकाचं स्वरूप हे कॉफी टेबल बुक सारखं आहे. आकाराने मोठं, जाड, उत्तम कागदावर छापलेलं, पण अनेकदा कॉफी टेबल बुक्सचा फोकस हा मजकुरापेक्षा त्याच्या दृश्य बाजूकडे अधिक असतो. इथे तसं होत नाही. कोलत्यांची जाण, त्यांचा स्वतःचा अनुभव, त्यांचं विषयाचं आकलन आणि ते सर्वांना कळेल अशा सुबोध पद्धतीने मांडण्याची त्यांची हातोटी यामुळे हे पुस्तक जितकं पाहण्यासारखं आहे तितकं वाचण्यासारखंही. जो विचार चित्र पाहताना रसिकांनी करायला हवा असं कोलते सरांचं म्हणणं आहे तो काय प्रकारचा असू शकतो याचा वस्तुपाठच या लेखांमधून आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात आपण त्यांच्या एवढे तरबेज नसल्याने त्याचा तत्काळ परिणाम अपेक्षित नाही, पण त्यातून या प्रकारच्या कलेविषयी जागरूक पुस्तकांची गरज अधोरेखित झाली तरीही ते मोठं पाऊल ठरू शकेल.
0: दृक्चिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून आपण ऐकत होतो पुस्तक कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. गादी वाफ्यावर पिकाची चार ओळीत पेरणी करून गादी वाफ्याच्या दोन्ही बाजूंना सरी तयार करण्याच्या पद्धतीला रुंद वरंबा सरी पद्धत म्हणतात. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर चलित यंत्राला बीबीएफ यंत्र असं म्हटलं जातं. बीबीएफ पेरणी यंत्राला पेरणीसाठी चार फणे दिलेले असतात. दोन्ही बाजूंना नांगराचे फाळ लावलेली असतात, त्यामुळे पिकाची पेरणी गादी वाफ्यावर होऊन दोन्ही बाजूंना सर

पडतात. बीबीएफ पेरणी यंत्र प्रत्येक वेळी पलटून येताना आणि जाताना नांगराची फाळ खाली सरीतच ठेवावी लागते. याद्वारे सऱ्या योग्य खोलीच्या पडण्यास मदत होऊन गादी वाफ्याची उंची वाढते. बीबीएफ यंत्राद्वारे साधारणपणे 1.5 ते 1.5 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार होतात. गादी वाफ्याची उंची साधारणपणे 10 ते 20 सेंटीमीटर राखता येते. सरीची रुंदी साधारणपणे 30 ते 45 सेंटीमीटर पर्यंत राखता येते. खरीप हंगामातील सोयाबीन, रब्बी हंगामातील हरभरा आणि उन्हाळी हंगामातील भुईमुग अशा तीनही प्रमुख पिकांसाठी ट्रॅक्टर चलित बीबीएफ यंत्राचा वापर करता येतो. या तीनही पिकांमध्ये मुळसड, मुळकूज, सांधेकूज, मानकूज अशा बुरशीजन्य रोगांमुळे नुकसान होतं. हे रोग प्रामुख्याने जास्त पावसाच्या स्थितीत अथवा ओलिताचे अतिरिक्त पाणी जास्त कालावधीपर्यंत शेतात साचून राहिल्यास अथवा पावसातील खंडाच्या अवस्थेत जमिनीतील ओल अत्यंत कमी झाल्यास वाढताना दिसतात. बीबीएफ तंत्राने केलेल्या पेरणीमध्ये पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी टाळला जातो. पारंपरिक पद्धतीने केलेल्या पेरणीमध्ये सोयाबीन, हरभरा आणि भुईमुग ही तिन्ही पिकं

0: 30 ते 45 सेंटीमीटर पर्यंत राखता येते. खरीप हंगामातील सोयाबीन, रब्बी हंगामातील हरभरा आणि उन्हाळी हंगामातील भुईमुग अशा तीनही प्रमुख पिकांसाठी ट्रॅक्टर चलित BBF यंत्राचा वापर करता येतो. या तिन्ही पिकांमध्ये मुळसड, मुळकूज, सांधेकूज, मानकूज अशा बुरशीजन्य रोगांमुळे नुकसान होतं. हे रोग प्रामुख्याने जास्त पावसाच्या स्थितीत अथवा ओलिताचे अतिरिक्त पाणी जास्त कालावधीपर्यंत शेतात साचून राहिल्यास अथवा पावसातील खंडाच्या अवस्थेत जमिनीतील ओल अत्यंत कमी झाल्यास वाढताना दिसतात. BBF तंत्राने केलेल्या पेरणीमध्ये पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी टाळला जातो. पारंपरिक पद्धतीने केलेल्या पेरणीमध्ये सोयाबीन, हरभरा आणि भुईमुग ही तिन्ही पिकं पूर्ण वाढल्यानंतर संपूर्ण शेत व्यापतात, त्यामुळे पिकाची निगराणी आणि निरीक्षण करता येत नाही. कीड रोगाच्या प्रादुर्भाव स्थितीत फवारणी करण्यामध्ये अडचणी येतात. BBF तंत्रामुळे निरीक्षण आणि फवारणीसाठी जागा उपलब्ध होते. कमी पावसाच्या स्थितीत मूलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन शक्य होते. तसेच जास्त पावसाच्या स्थितीत किंवा ओलितामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा शक्य होतो. पारंपरिक पिकामध्ये ओलिताच्या वेळी पाईप टाकते आणि काढते वेळी पिकाची नासाडी होते. BBF तंत्राने तुषार सिंचन संचाद्वारे ओलित करताना पाईप टाकण्यासाठी जागा उपलब्ध होते. BBF यंत्राद्वारे बियाणे पेरणी आणि पेरणीच्या वेळी द्यायची खताची मात्रा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतात. या पद्धतीच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. जास्त ओल असलेल्या शेतात पेरणी करता येत नाही. कोरड्या शेतात किंवा चांगला वाफसा स्थितीतच पेरणी करता येते. अल निनो सारख्या परिस्थितीत पेरणी पश्चात पाऊस न आल्यास किंवा मोठा खंड पडल्यास सोयाबीन सारख्या नाजूक पिकाला कमी उगवणीचा फटका बसू शकतो. ओलिताची सोय आवश्यक ठरते. ओलिताची सोय नसल्यास सोयाबीन लागवडीसाठी भारी जमिनीची निवड करावी. मध्यम जमिनीमध्ये सोयाबीन लावणार असल्यास ओलिताची सोय करावी. BBF यंत्राच्या आधार देणाऱ्या बाजूच्या दोन्ही चक्रांचं संतुलन करण्यामध्ये शेतकऱ्यांची दमछाक होते. BBF यंत्राची बियाणं आणि खताची पेटी छोटी असते. मोठ्या क्षेत्रावर पेरणी करताना जागरूक राहावं लागतं. खरीपातील मुख्य सोयाबीन पिकासोबत तुरीचं आंतरपीक घ्यायचं झाल्यास प्रत्येक वेळी ट्रॅक्टर चलित BBF यंत्र पलटून येताना आणि जाताना साधारणपणे 2 ते 3 फुटांची जागा सोडावी, म्हणजे या ठिकाणी अरुंद वरंबा तयार होईल. या अरुंद वरंब्यावर मधोमध मानवचलित टोकण यंत्राने अथवा मजुरांद्वारे टोकण पद्धतीने तूर पिकाची पेरणी करावी. तुरीचे पीकही वरंब्यावर आल्याने या पिकाची जोमदार वाढ होते.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

0: आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या तीन सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅप स्मिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये एचपीव्ही विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा व्हीएलपी तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात एचपीव्ही संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि एचपीव्हीचा संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एचपीव्हीच्या लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. एचपीव्ही लस कोणाला द्यावी? एचपीव्ही लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा एचपीव्ही लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. एचपीव्हीचे किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषत 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पाना फुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आई वडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साय केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात, त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलालाही वाचनाची आवड लागते. जसे हे आहे, अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे
2: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज शाम राष्ट्रपति भवन में दूसरे नागरिक अलंकरण समारोह में पद्म पुरस्कार प्रदान करेंगी. गृहमंत्री अमित शाह ने कहा अनुच्छेद 370 को निरस्त करने से श्यामा प्रसाद मुखर्जी का सपना पूरा हुआ है. राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजित डोभाल ने कहा हुर्मुज जलडमरू मध्य के खुलने से विश्वभर में ऊर्जा सुरक्षा मजबूत होगी. प्रवर्तन निदेशालय शिक्षा

राग मधनंच सरंग आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश एक तालात आहे आणि द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्या

सुजन सावकर यांनी गायलेला राग मधमाद सारंग श्रोतेहो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी

परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच

काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार धीरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.

खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरीस्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषीमंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या दोन दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हरणे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जून पर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ, संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड शहरात घुले यांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: 1251 किलोहर्ट्स, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू करीत आहोत. श्रोते हो, धनश्रीचा नमस्कार. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. काही क्षणातच
1: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: श्रोते हो, पावसाळ्याची नुकती सुरुवात झाली आहे. निदान तसं मस्त वातावरण तर झालंय. पाऊस म्हणलं की मस्त वाफाळता चहा, कांदा भजी आणि सोबतीला काही गाणी म्हणजे मस्त माहोल वाटतो. तर आज अशाच काही गाण्यांचा संग्रह घेऊन मी आली आहे. त्यातलं पहिलं गाणं आहे दहक या चित्रपटातलं, संगीतबद्ध केलंय आदेश श्रीवास्तव यांनी, स्वर आहे हरिहरन आणि साधना सरगम यांचा. मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत ऐकूया.

खरंय, किती किती आठवणी जोडल्या गेल्या असतात ना या पावसाळ्याशी आणि हवेशी. असंच एक सुंदर गीत चमेली या चित्रपटातलं आपण ऐकणार आहोत. गीत रचना आहे इर्शाद कामिल यांची, संगीतबद्ध केलंय संदेश शांडिले यांनी, तर स्वर आहे सुनिधी चौहान यांचा.

श्रोते हो, काईडिया चित्रपटासाठी केके यांच्या स्वरातलं हे गीत, संगीत राजेश रोशन यांचं, तर गीत आहे नासिर फर्राज यांचं.

0: होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता
1: सतीने जे सत्यवनाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सती साहेब.
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरवर विश्वास ठेवले काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवर

0: जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जून ला दुपारी 12 वाजता।
1: आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। श्रोते हो, आयुष्य सुंदर करताना मित्रमंडळींची साथ अगदीच महत्वाची ठरते। ह्याच आशयाचं हे पुढचं गीत। चित्रपट आहे दिल चाहता है

शंकर महादेवन यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं हे गीत होतं. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहोत बचना ए हसीनो या चित्रपटातलं के आणि शिल्पा राव यांच्या युगल स्वरातलं गीत. संगीत आहे अन्विता दत्त यांचं, तर संगीत आहे विशाल शेखर यांचं, तर लिहिलंय अन्विता दत्त यांनी.

श्रोते हो बचनाए हसीनो या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकलात आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता ऐकूया युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. त्यानंतर ठीक 6 दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला युवावाणी.

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झाली आहे आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळली आहेत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यात

सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गा बाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम, धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो. कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल पण तो मंचावर उभं राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाई समोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होतायत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रूपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीने पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याच वेळी नवीन दार उघडतात. त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि

स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

कार्यक्रमदत्ता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलची तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: आणि कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 किलोहर्ट्झवर FM वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
2: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
3: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
2: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी 9:10
2: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी 6:35
3: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि भविष्यातही.
4: कामगारांचं मानसिक स्वास्थ्य या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका गुरुवारी 25 जून रोजी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
5: आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे. मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागले म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं, नातेसंबंध माझे चांगले हवेत तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे. ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तरं होकारात्मक असतील तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीठोकपणे म्हणता येऊ शकतं.
4: उद्योग जगत प्रत्येक गुरुवारी 9:10

10 मिनिटांनी आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

0: मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 6:05 आणि 42 सेकंद झालेत. श्रोते, आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
2: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गिरीधर श्रीराम बावने आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन.

0: सामाजिक प्रसार माध्यमे भारते अमेरिका देशस्य राजदूतः सर्जियो गोर इत्येषः अवदत् यत् भारत अमेरिका देशयोर्मध्ये रक्षा सहभागित्वं निरन्तरं वर्धमानम् अस्ति प्रस्तावित विक्रयः समाप्त्यर्थं देशः सज्जश्चास्ति इति अद्य भारतेन अमेरिकादेशेन च उच्चस्तरीय व्यापारवार्ताः आरब्धाः अमेरिकादेशस्य शुल्कनीतौ परिवर्तनात् वर्षस्य प्रारम्भे वार्तया निश्चितः द्विपक्षीय व्यापारसन्धेः प्रारूपः बाधितः अभवत् तस्य संरक्षणाय पुनः सन्तुलनाय च एषा वार्ता आयोजिता नवदेहल्यां वाणिज्य उद्योगमन्त्री पीयूषगोयलः अमेरिकादेशस्य व्यापारप्रतिनिधिना जेमिसन ग्रीर महोदयेन भारतस्थ अमेरिका राजदूतेन सर्जियो गोर महोदयेन च समम् अमिलत् शिक्षक नियुक्ति परीक्षा विकृति प्रकरणे प्रवर्तन निदेशालयः चेन्नई तिरुचिरापल्ली कोयम्बतूर मदुरई नगरेषु अष्टादश स्थलेषु अन्वेषणं करोति अन्ते क्रीडावार्ताः फीफा विश्वकप इति क्रीडायाम् अर्जेण्टीनादेशस्य तारकभूतः नायकः लियोनेल मेस्सी इत्ययं विश्वकप क्रीडायाः इतिहासे सर्वाधिकम् अष्टादश गोल्स इति लक्ष्यावाप्तिं कृत्वा इतिहासं निर्मितवान् मेस्सी जर्मनदेशस्य मिरोस्लाव क्लोसे इत्यस्य षोडश गोल्स इत्यभिलेखम् अतिक्रमितवान् गतरात्रौ सञ्जाते सुपराख्ये संघर्षे अर्जेण्टीनादेशः अमेरिकादेशस्य आर्लिंग्टन नगरे स्वस्य ग्रुप जे क्रीडायाम् ऑस्ट्रियादेशं देशदलं द्विशून्यांकान्तरालेन पराजित्य राउंड ऑफ 32 इत्यस्मिन् स्थानं प्राप्तवत् अन्ते हॉकी क्रीडायां भारतीय पुरुष हॉकी दलं अद्य एफआईएच प्रो लीग इत्यस्य उद्घाटन स्पर्धायां चिरप्रतिद्वंदिना पाकिस्तानेन सह क्रीडति इति वार्ताः
1: श्रोतो संध्याकाळचे 6:30 वाजले जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी रूपरेषेनंतर 6:35 अमृत कलश या कार्यक्रमात श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघ सांगलीचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांच्या मुलाखतीचं पुनःप्रसारण ऐकू शकाल 6:55 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं योग संजीवनी ही विशेष कार्यक्रम मालिका ऐकणार आहोत सहभागी आहेत योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस 7:00 मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही संक्षेपित करू 7:30 माझं घर माझं शेत आवड बळीराजाची हा पत्रोत्तरांवर आधारित गीतांचा कार्यक्रम रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या 8:15 हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम 8:45 समाचार संध्या 9:00 न्यूज ॲट 9 9:15 स्पॉटलाईट 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही संक्षेपित करू रात्री 10:00 आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रावर आधारित कार्यक्रम 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम रत्नाकर पै यांनी गायलेला राग भूपनट आज आपण ऐकणार आहोत रात्री 11:00 हिंदीतून तर 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही संक्षेपित करू आता ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा उद्या दिनांक 24 जून 2026 बुधवार आमची पहिली प्रसारण सभा सकाळी ठीक 5:50 सुरू होईल 6:00 दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील आम्ही संक्षेपित करू 6:05 गिरवाणवाणी यामध्ये अपर्णा नेने यांच्या स्वरातील नारायण स्तुती ऐकू शकाल 6:10 प्रभात वंदन 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात फळबागेतील आंतरपिके याविषयी महेश इनामदार यांनी सांगितलेली माहिती 6:45 आरोग्यम धनसंपदा स्त्री रोगतज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी सांगितलेल्या एचपीव्ही लसीच्या माहितीचा चौथा भाग ऐकणार आहोत परिसर यामध्ये पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्ट याची जबाबदारी याबद्दल तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकू शकाल 6:55 योग संजीवनी ही 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस पुनःप्रसारण संध्याकाळी 6:55 7:07

मिनिटांनी काही क्षणांच्या विश्रांतीनंतर पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आणि विज्ञापन प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. 7:20 एक गाणे ताजेतवाने, पुनःप्रसारण रात्री 8:00. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद आणि त्यानंतर गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज. ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 8:30 मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 8:55 लखलख चंदेरी हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:10 क्रीडांगण या कार्यक्रमात मलखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक आणि पंच सौ मधुरा ज्ञानेश लिमये यांच्या दीपा तेलंगे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत. पुनःप्रसारण संध्याकाळी 6:35. 9:30 भावधारा, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:15 सामुदायिक गायन पाठ, 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 गाता रहे मेरा दिल, 11:40 भावधारा. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळ, यामध्ये लिव्हिंग विल महत्वाचे याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे यांची मुलाखत ऐकू शकाल. 1:00 दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र, 1:05 गीत बहार, 1:30 राष्ट्रीय बातमीपत्र, 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. 2:15 दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार प्रसारित होतील. 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, तर 3:00 प्रादेशिक बातमीपत्र ऐकू शकाल. याबरोबरच आमची पहिली प्रसारण सभा समाप्त होईल. आमची सायंकालीन प्रसारण सभा ठीक 5:00 सुरू होईल. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अंकुश डोंगरे आणि सहकार्यांनी गायलेलं भेदिक ऐकू शकाल. 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. रूपरेषा सांगितली जाईल. 6:55 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी. 7:00 मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र. 7:15 मुंबई केंद्रावरून अर्थविशेष हा कार्यक्रम प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पहिल्यांदा ऐकू शकाल मृदा सर्वेक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयी मृत चाचणी अधिकारी अमित कवठेकर यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. आणि त्यानंतर गेवडा लागवड याविषयी महेश इनामदार यांच्या वाचक स्वरातील संकलित माहिती. 8:05 मुंबई केंद्रावरून मराठी राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांच्या गीतांचा कार्यक्रम. 8:45 ते रात्री 10:00 दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे, रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये मधुसूदन पटवर्धन यांनी गायलेला राग गंधारी आपण ऐकणार आहोत. रात्री 11:00 हिंदीतून तर 11:05 इंग्रजीमधून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:37 होत आहेत. ऐकणार आहोत अमृत कलश या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे दत्तात्रय कुलकर्णी यांची मुलाखत.
1: नमस्कार श्रोतेहो, नमस्कार.

0: आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघ याचे अध्यक्ष श्री दत्तात्रय कुलकर्णी सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जो ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला याच्या अंतर्गत आज आपण जे काम करत आहे, तर या संघाला आपण कधी जॉईन केलं आणि हा संघ निर्माण करण्याच्या मागे आपले उद्देश काय होता आपला, याबद्दल काय सांगाल?
1: हा संघ जो जो 24 वर्षापासून छोट्या स्वरूपात होता, त्याचा मोठा वृक्ष केलेला आहे. जवळजवळ 201 आमचे सदस्य आहेत. त्याला जॉईन मी सेवानिवृत्त 11 साली झालो आणि त्याच्यानंतर मी लगेचच ह्या संघामध्ये सामील झालो सदस्य म्हणून. त्याच्यानंतर पुढे मला कार्यकारिणीमध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर मग मी पुढे पुढे चढत आता अध्यक्ष पदापर्यंत आलेलो आहे.
0: बरं सर, ही संघटना जेव्हा आपण स्थापन केली तेव्हा सदस्य संख्या किती होती आणि आजच्या तारखेला किती आहे?
1: हा, ज्या वेळेला संघटना होती सुरुवातीला कट्ट्या स्वरूपात होती, मोजकेच सदस्य होते आणि त्याच्यानंतर पुढे पुढे हा संघाचे सदस्य वाढत गेले.
0: बरं,
1: आता त्याची संख्या आता आज अखेर म्हटलं तर 250 ते 350 आमचे सभासद आहेत.
0: तर सांगली शहरापुरती मर्यादित आहे की दुसरे पण आजूबाजूचे पण आहेत त्याच्यात?
1: हा, त्याच्यामध्ये काय सांगली शहरामध्ये आहे पण ज्यांना आजूबाजूच्या ज्यांना सोयीचे असतील
0: बरं
1: ते सुद्धा आमचे काही सभासद आहेत, कमी प्रमाणात आहेत ते.
0: बरं सर, आता प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघटना जी असते त्याचं एक शेड्यूल असतं मीटिंगचं वगैरे, तर ही जी मीटिंग आपण घेता ते साप्ताहिक घेता की मासिक घेता आणि त्या अंतर्गत कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकता किंवा काय काय डिस्कस होतं त्याबद्दल काय सांगाल?
1: आम्ही ज्येष्ठांना आनंद देण्यासाठी आम्ही दर 15 दिवसांनी पाक्षिक मीटिंग आमची असते.
0: बर,
1: त्यामध्ये आम्ही आरोग्य शिबिर, मनोरंजन कार्यक्रम, परत इतरत्र म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, महिला दिन, ज्येष्ठ नागरिक दिन, ज्येष्ठ नागरिकाचं वर्धापन दिन, असे विविध प्रकारचे जेणेकरून पुढच्या ज्येष्ठांना आमचा आनंद वाटेल, त्यामध्ये आध्यात्मिक योगा वगैरे पण असतात आमच्याकडे.
0: अच्छा,
1: त्याची शिबिर आणि त्याची व्याख्याने.
0: बरं बरं सर, जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारत हा आपला संस्कृती प्रधान देश आहे. अगदी सुरुवातीपासून, वर्षाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण 12 महिने विविध सणवार आपण साजरे करतो. तर आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे या ज्येष्ठांसाठी काही सणवार साजरे केले जातात का?
1: ज्येष्ठांसाठी सणवार म्हणण्यापेक्षा त्या सणाचं औचित्य साधून आम्ही संक्रांत म्हणा किंवा दिवाळीच्या वेळेला अशा वेळेला आम्ही साजरे करतो. परत या त्या दिनादिवशी अभियंता दिन असेल, शिक्षक दिन असेल, असे पण आम्ही दिन असतात ते साजरे करतो. आणि ज्या त्या सणाला औचित्य साधून तो ते हळदी कुंकू वगैरे असे महिला मंडळ आमचे महिला पण खूप ते असाही कार्यक्रम आमचा असतो.
0: बरं सर, आणि आपली जी ज्येष्ठ नागरिक संघटना आहे तर त्यांनी आजपर्यंत ज्येष्ठांसाठी किंवा आपल्या समाजासाठी पण विविध समाजकार्य पण केलेलं असेल, तर ते कोणकोणत्या प्रकारचं केलेलं आहे आणि कुठे कुठे केलेलं आहे याबद्दल काय सांगाल?
1: ज्येष्ठांसाठी आमच्या गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे आम्ही सदस्य मिळून आम्ही अनाथाश्रमात दिवाळीचे औचित्य साधून अनाथाश्रमात फराळ वाटप करायला जातो. जिथं जिथं वृद्ध आहे त्या वृद्धांची सेवा करायला आम्ही जात असतो. ती सेवा म्हणजे अशी की त्यांना अडचणी वगैरे काय असेल किंवा त्यांना कुठेतरी शिबिरामध्ये किंवा दवाखान्यात दाखल करायला त्याच्यासाठी आम्ही सहकार्य करू शकतो. आर्थिक म्हणजे आता ज्या स्कीम आहेत नवीन आता चालू आपल्याकडे, महात्मा फुले म्हणा, मुख्यमंत्री सहाय्यक योजना, त्याच्यासाठी आम्ही त्यांना हे करून जास्तीत जास्त त्यांना आर्थिक मदत होईल.
0: अच्छा,
1: आणि त्यांना आरोग्य चांगले मिळेल अशा प्रयत्न आमचा प्रयत्न चालू असतो.
0: बरं कुलकर्णी सर, आपल्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आमच्या कानावर आली की गेले 14 वर्षापासून आपण सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे म्हणजे मोफत अगदी ज्येष्ठ नागरिकांसाठी जाता आणि 3 तास ती त्यांना सेवा देता, तर हे आपल्याला कधी सुचलं, का करावं असं वाटलं आणि या दरम्यान आलेले भरपूर आपल्याला अनुभव सुद्धा असतील तर हे आम्हाला सांगा याबद्दल काहीतरी.
1: येस, पूर्वी मी या खात्यामध्ये सर्व्हिसला होतो म्हणजे आरोग्य खात्यामध्ये होतो.
0: बरं,
1: त्यामुळे आरोग्याची बरीचशी एक कल्पना त्यावेळपासून मला या ज्या त्यांचे जे काय ज्या समस्या असतील आरोग्याच्या त्या आम्हाला बऱ्यापैकी माहीत होत्या.
0: बरं,
1: आणि रिटायर झाल्यानंतर तिथे एक छोटासा ज्येष्ठ नागरिक संघ होता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. तर असंच गेल्यानंतर मला वाटलं आता आपण उर्वरित आयुष्य आपण आता रिटायर झालेलो आहे सेवानिवृत्तीनंतर आपण उद्योग काय करणार, तर आपण हेच काम ज्या आरोग्य खात्याने आपली प्रगती केली त्या आरोग्य खात्याची सेवा करून आपण पुढे चालू

0: ठेवून येणाऱ्या ज्येष्ठांचं विना मोबदला योगदान आम्ही 3 तास देत असतो. पूर्वी कसं मी जवळजवळ 12 साली त्यात जॉईन झालो सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये, बरेचसे होते त्यामध्ये.
1: म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला पण ज्येष्ठ नागरिक संघ आहे.
0: अगदी छोटा अल्प म्हणजे कसा होता की 15-20 असे लोक होती, तर ते असेच यायचे म्हणजे चांगले उद्योगपती पण त्यामध्ये सामील होते. अगदी म्हणजे खालच्या ह्याच्यापर्यंत म्हणजे सफाई कामगारापासून सुपर क्लासच्या लोकांपर्यंत सेवानिवृत्त झाले, तर त्यांच्यासाठी आम्ही मी सामील झालो.
1: बर.
0: आणि परत परत मी असंच चालू ठेवलो. मला गोडी लागली, पहिलं त्याचंच होतं. आणि रोज 1-3 तास योगदान द्यायची इच्छा झाली. पूर्वी आम्ही 1-1 दिवस घ्यायचं.
1: अच्छा.
0: हां, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार अशा प्रकारचे आम्ही आठवड्यातले 7 दिवसात 7 लोकांनी चालवायचे, पण येताना सगळ्यांनी तिथं हजर राहायचं.
1: अच्छा.
0: आणि इतरत्र अशी कामं म्हणजे अपंगाचे फॉर्म भरायचे किंवा नेत्रदान त्याचे फॉर्म, त्यांचं समुपदेशन, देहदानाचे फॉर्म भरायचे.
1: अच्छा.
0: हां, अवयवदान त्याचे करायचं आणि त्यांना काउन्सिलिंग करायचं. आता मला मी त्या खात्यात असल्यामुळे बऱ्यापैकी माहिती होती आणि फॉर्म भरून फक्त आम्ही समुपदेशनच करायचं. त्याच्यानंतर कोरोनामध्ये आमची जी काही टीम होती ज्येष्ठ नागरिकांची ती डिस्ट्रॉय झाली, कारण कोरोनामुळे बरेचसे लोक त्यामध्ये ऑफ झाली, काय आजारी पडली. आणि त्याच्यानंतर मात्र कोरोना तिथला आमचा कोरोनाचं पहिल्या लाटेत मी काम केलं एकट्याने, आणि त्याच्यानंतर आमचा संघ दोन लाटेमध्ये आम्हाला येऊन दिलं नाही, तिथं ज्येष्ठांना धोका आहे म्हणून येऊन दिलं नाही, त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. मग त्याच्यानंतर परत ओपन चालू केलं, त्यावेळेला मात्र आम्ही अगदी 1-2 जणच होतो. त्यातलं माझं मोठं काम मी मनानं स्वीकारलं होतं एक आनंद मिळवायसाठी.
1: पण आता आजच्या दिवसाला तुम्ही त्या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अंतर्गत काम करताय की वैयक्तिकरित्या आपण तिथे सेवा देताय?
0: हा, वैयक्तिकरित्याच म्हटलं पाहिजे, कारण ज्येष्ठ असा नाहीच आहे, नागरिक संघ नाहीच आहे.
1: बरं.
0: आता फक्त त्रोटक 1-2 असेच लोक राहिलेले आहेत, त्यात मी प्रामुख्यानं पहिल्यापासून आहेच आहे. पूर्वीपासून जे आहे ते आहेच आहेत.
1: सर, आता गेल्या इतक्या वर्षापासून आपण श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात, तर इतक्या वर्षापासून आपण काम करताय, तर एखादा ज्येष्ठांशी संबंधित एखादा अविस्मरणीय असा प्रसंग काही आठवतो का, त्याबद्दल काही सांगता येईल?
0: सिव्हिल मधला जर सांगायचं असेल
1: बरं,
0: तर सिव्हिल मध्ये बरेचसे ज्येष्ठांचे अनुभव आहेत आम्हाला, कारण आम्ही पुढे जे येणारे जे रुग्ण आहेत ते देवासमान समजतो आम्ही, त्यांची सेवा केली. तो जीवन आमच्या पुढे येऊन जो घरातल्या समस्या सांगतो, त्यांच्या आरोग्याच्या समस्या सांगतो, त्याला आम्ही निराकरण व्यवस्थित गोड बोलून करतो. त्यामुळे ते त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य बघतो आम्ही त्या आनंद होतो. घरातले त्यांचे प्रॉब्लेमच सांगतात ते, म्हणजे त्यांच्या प्रपंचातले म्हणा, त्यांच्या संसाराचा, माझा मुलगा कसा आहे, माझी मुलगी कशी आहे, मला कसे त्रास देतात, ते सुद्धा आम्ही त्यांना समुपदेशन करतो, जेणेकरून त्यांनी हसले पाहिजे असं, आणि ते आवर्जून आम्हाला सगळं मन मोकळं करायला येत असतात. कारण ज्येष्ठ वयस्कर जसे जसे होतील तसे तसे ते थोडस जर्जर व्हायला लागतात, त्यामुळे आम्ही त्यांना समुपदेशन करत असतो.
1: सर, आता रिटायरमेंट नंतर म्हणजे 60व्या वर्षानंतर, आधी जेव्हा नोकरीत असतो आपण तेव्हा आपलं दररोजच एक दैनंदिन जीवनाचं काही ना काही सुरू असतं, पण आता 60व्या वर्षानंतर लोक घरी असतात रिटायरमेंट नंतर, पण आता ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये आपले जे सदस्य आहेत ज्येष्ठ नागरिक, तर त्यांच्या विरंगुळ्यासाठी किंवा मनोरंजनासाठी काही विविध उपक्रमाचं आयोजन आपली ज्येष्ठ नागरिक संघटना करते का, किंवा आजपर्यंत काही केलेलं आहे का?
0: आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी जेणे करत काही करता आलं ते करत असतो आम्ही. आमचा जो एक संघ आहे, महासंघ म्हणून एक फेडरेशन आहे आमचं, त्याच्या अंडर आम्ही करत असतो. मग ते आम्हाला सांगतात तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघ बनवा, ज्याच्या त्याच्या सोयीनं ज्याच्या त्याच्या भागामध्ये विरंगुळा केंद्र हे करून, आणि जसं आमच्या गणेश ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जो काही विरंगुळा मिळतो त्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करून त्यांना तुम्ही उद्युक्त करा. की आता सांगलीतच मला वाटतं 4-5 छोटे छोटे कक्ष आहेत,
1: बरं,
0: आम्ही भेटून आम्ही असं काहीतरी सांगत असतो.
1: बरं. सर, आता 14 वर्ष आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी सेवा दिलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यासाठी आपल्याला मला वाटतं बऱ्याच ठिकाणी सन्मानित पण करण्यात आला आहे, रुग्णमित्र पुरस्कार पण देण्यात आला आहे. तर पहिला पुरस्कार आपल्याला कुठे आणि कसा मिळाला, आणि बाकी ठिकाणी पण आपल्याला मला वाटतं बऱ्याच ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: आमची पहिल्यापासून पुरस्कार हा मिळतो आम्हाला माहितच नाही, म्हणजे पुरस्कार मिळतो हा ठराविक क्षेत्रातील ठराविक लोकांसाठी मिळतो, पण अशाच वेळेला जो महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ जो मुंबई आहे त्यांची आपल्या इकडं सेक्रेटरी जे होते ते आपल्या इकडचेच होते, त्यांनी मला अचानकपणे, त्यांचं नाव अंजुम खान,
1: बरं,
0: तर ते

0: मला अचानकपणे सांगितलं की मीटिंगला तुम्ही यायला पाहिजे आहे, बोलवतच असतात पण मी सांगली सोडून मीटिंगला कुठं जात नाही. त्यांनी सांगितलं की असंच की आपले मुंबईचे लोक येणार आपल्याकडं आणि आम्ही अमुक ठिकाणी एक मीटिंग आहे तर त्या मीटिंगला या म्हणून त्यांनी सांगितलेलं. मग मीटिंगला म्हटल्यानंतर म्हटलं मी जर आणि त्यावेळेस असं होतं की त्या काळात पाऊस भरपूर होता, 24 असेल ऑगस्ट 24 असेल तर त्या काळात पाऊस भरपूर होता आणि आउट ऑफ सांगली ती मीटिंग होती. मी अजिबात जायचं ठरवलं नव्हतं कारण पाऊसच थांबेना तर. पण त्याने एक मेसेज मला असा पाठवला की तुम्हाला असा असा पुरस्कार द्यायचा, तुम्ही आलंच पाहिजे,
1: आग्रहाचं
0: निमंत्रण. मग आम्ही पावसाला न घाबरता आम्ही त्या खराब रस्ता होता त्या खराब रस्त्यावरून आम्ही ते पार करून मिरजेच्या जवळच एके ठिकाणी त्यांचं मीटिंगचं फंक्शन होतं तर तिथं मला पहिला पुरस्कार मिळाला.
1: आणि त्यानंतर आपल्या कामाची दखल मला वाटते बऱ्याचशा संस्थांनी वगैरे पण घेतली आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: आणि त्याची बातमी हे पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये झळकली गेली.
1: अच्छा.
0: झळकली लक्षात लोकांची आमच्याकडे लक्ष लागली. असाच एक त्याच्यानंतर मिरजेचं शारदा वृद्धाश्रम म्हणून एक आहे तर तिथले जे प्रमुख दीपक लोंढे म्हणून आहेत तर ते माझ्याकडे आले. ते सिव्हिल हॉस्पिटलला वरचीवर यायची असते तर आले. आल्यानंतर ते म्हटले अशी अशी आमची संस्था आहे आणि आम्ही असं असं पुरस्कार देणार आहे तुम्हाला, तो पुरस्कार आम्ही तुम्हाला शाहू महाराजांच्या हस्ते द्यायचा असं कोल्हापूरला, कारण त्यांचं कोल्हापूर पण कार्यक्षेत्र होतं. मग तिथं त्यांनी मला बोलवलं, त्यावेळेला त्यांनी तिथं एक शाहू महाराजांच्या हस्ते पुरस्कार दिला, ट्रॉफी वगैरे अशी मोठा शाल श्रीपद ट्रॉफी असे पुरस्कार दिला.
1: बरं सर, गेल्या इत्येक वर्षापासून आपण ज्येष्ठ नागरिक संघटना चालवत आहात आणि ज्येष्ठांची सेवा करतात, तर आपलं दैनंदिनी कशी असते आता? कारण सेवाभाग हा वेगळा झाला, त्याच्यासाठी तुम्ही एक पर्टिक्युलर वेळ असा काढलेला आहे, पण त्या व्यतिरिक्त आपले छंद किंवा विरंगुळा आपली आवड वगैरे काय आहे त्याबद्दल काय सांगाल?
0: त्याच्यानंतर आता कसं आहे माझं, मी फॅमिली लाईफ जर बघितलं तर फॅमिली म्हणजे माझी एक मुलगी होती, लग्न होऊन पार पडलेला आहे, ते व्यवस्थित अगदी आनंदात आहेत आणि त्यामुळं आम्ही सध्या आता आम्ही दोघंच आहोत घरी. आणि मग आता ह्या वेळेला असा विचार केला की आपण आता उर्वरित काय करायचं, मागाशी सांगितल्याप्रमाणे लाईफ आपलं आरोग्य खात्यात तर जनसेवा करून रुग्णसेवा करून आपण आयुष्य पार करायचंच आहे आपल्याला. पण मी जेव्हा माझ्या दैनंदिनीमध्ये मी सकाळी उठतो सगळ्या फिरायला जाऊन येतो जेणेकरून तब्येत मी फिट राहील अशा पद्धतीनं माझं दैनंदिनी करतो. त्याच्यानंतर मग सिव्हिलला गेल्यानंतर दुपारी काय दैनंदिनीमध्ये जेवण झाल्यानंतर एक थोडीशी एक वाम कक्ष घेतो. ते काला होणारा असा म्हटलं तर आमचे कॅशियर तानोडे म्हणून पूर्वी होते, रिटायर झाल्यानंतर ते एकटेच राहतात, तर त्याच्यासाठी आम्ही अशी सेवा केली त्यांची की ते असेच एकटे राहताना ते अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर ते एक्सपायर झालं, त्यांच्याजवळ कोणीही नव्हतं. अशा वेळेला आम्ही ते जेव्हा आम्हाला समजलं त्या खोलीमध्ये की असं असं ते एक्सपायर झालेत, तर त्यावेळेला जवळजवळ म्हणजे कोरोनाचा काळच होता तो, जेव्हा त्यांना स्मशानभूमीत न्यायचं होतं, ते तपासल्याशिवाय नेता येत नाही, डिक्लेरेशन झाल्याशिवाय नेतात, पण डिक्लेरेशन झाल्या डॉक्टर यायला तयार नव्हते कुठले
1: कोरोनामुळे.
0: पण अशा वेळेला आम्ही त्यांना एका असंच नगरसेवकांना सांगून एका डॉक्टरना बोलवून त्यांचं डिक्लेरेशन केलं आणि नंतर मग त्यांना आम्ही स्मशानभूमीत त्यांचं दहन करायसाठी मी नेलं. पण त्यांच्या नातेवाईक असून कोणीही आले नव्हते त्यावेळेला.
1: म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीमुळे कसे दुरावले गेले लोक हे त्याचं उदाहरण आहे.
0: थोडं सांगायचं म्हणजे मी जेव्हा सिव्हिलला आता गेले 14 वर्ष आता मी सांगितलंच, त्याचा एक असा एक म्हणजे असा रिझल्ट एक आला आम्हाला किंवा आम्हाला आमच्याबद्दल आमच्या पाठीवर अशी थाप मारली गेली की मला महात्मा फुले जी जनकल्याण आयुष्यमान आरोग्य योजना आहे त्याच्यामध्ये मला जिल्हा सदस्य म्हणून माझी नेमणूक केली.
1: अच्छा.
0: त्यामुळे मी त्यांच्यासाठी महात्मा फुलेची संनियंत्रण आणि तक्रार निवारण ह्या समितीमध्ये मी दाखल आहे, त्यामुळे बऱ्याचशा अडचणी मी दूर करायचा प्रयत्न करतो. माझ्यापर्यंत पेशंट येतात, तक्रारी सांगतात, कोणाचे पैसे अडकलेले असतील तर आम्ही ते मिळवून द्यायचा प्रयत्न करून डॉक्टरांच्याकडनं करून घेत असतोय.
1: बरं.
0: त्या स्कीम खाली.
1: बरोबर. सर, मुलाखतीच्या शेवटी मला आता एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष म्हणून आज या तरुण पिढीला किंवा या समाजाला आपण काय संदेश द्याल?
0: ज्येष्ठांचा जर विचार केला तर हा तरुणांनी विचार असा करायला पाहिजे की आपले वडील आहेत, आपली आई आहे, ते वृद्ध होत चाललेले आहे, त्यांच्यासाठी दुरावा न करता त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. त्यांच्या घराच्या बाबतीत झालं स्वतःच्या आणि इतर ज्येष्ठ

0: त्यांच्या बाबतीत जर असा विचार केला त्यांनी की जे आता आपण समारंभ साजरे करतो, उत्सव साजरे करतो, शिवजयंती साजरी करतो किंवा इतर कुठली जयंती साजरी करतो, अशा वेळेला डॉल्बी वगैरे लावलेले असतात. मग डॉल्बी लावताना सरकारचा नियम आहे की डॉल्बी ठराविक ह्याच्यामध्ये लावाय, त्यांना ते जे काय आवाजाचे हे दिलेले
1: आवाजाची सीमा हा रेंज
0: तर ते लावाय. ते अलीकडे आम्हाला अनुभवायला मिळालं की तसं होत नाही, तर तो नियम जरा धाब्यावर ठेवून मोठे आवाज डीजेवर केले जातात आणि त्याचाच हा ज्येष्ठांच्या हृदयावर होतो आणि तसे घडलेले आहेत की तो बेशुद्ध वगैरे पडणं वगैरे अशा प्रकारे त्याचा हृदय धडधडणं हे असं आम्ही पाहिलेलं. तरुणांनी ती काळजी घ्यावी आणि जेणेकरून ज्येष्ठांना कुठल्याही प्रकारे त्रास न होता बसमध्ये जागा द्यावी त्यांच्यासाठी, त्यांचे जे रिझर्वेशन आहेत ते द्यावेत. आपणही पुढे वयस्कर होणार आहोत असा हा विचार करून त्या पद्धतीने जे तरुणांनी राहिलं पाहिजे. आई वडिलांतर अगदी देवासारखं सांभाळलं पाहिजे. आई वडील हे देवच आहेत, त्यांना दुरावना दिला पाहिजे, हे पहिलं महत्वाचं.
1: बरं सर, आज आपण इथे आलात आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेविषयी आणि ज्या त्या अंतर्गत आपण जे कार्य केलं त्याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगितलं, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. ऐकणार आहोत मालिका योग संजीवनी.

0: नमस्कार. आजचा विषय आहे सामुदायिक योगाभ्यासाचे फायदे. योगश्चित्तवृत्ती निरोधः. चित्तातील विचार कमी करणे, त्यांचा निरोध करणे म्हणजे योग. म्हणजेच मनाला अंतर्मुख एकाग्र करून समाधीपर्यंतचा प्रवास म्हणजे योग. हे एक अनुभवाचे शास्त्र आहे. हे सगळे जरी खरे असले तरी आजच्या गतिशील जीवनात प्रत्येकालाच असा योगाभ्यास जो समाधीपर्यंतचा प्रवास आहे तो शक्य नाही. सर्वसामान्य मनुष्य यामुळे योगाकडे वळतच नाही. परंतु योगाभ्यासामध्ये मर्यादित उद्दिष्ट ठेवून म्हणजेच शारीरिक क्षमता, मानसिक स्थिरता आणि भावनिक शांतता एवढेच मर्यादित उद्दिष्ट असेल तर सामुदायिक योगाभ्यास केला तर सर्वसामान्य साधक या योग वर्गाकडे आकर्षित होऊ शकतो.
1: सामुदायिक योग म्हणजे अनेक लोकांनी एकत्र येऊन योगाभ्यास करणे. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर अनेक फायदे होतात. सुरुवातीला आपण शारीरिक फायदे बघूया. या सामुदायिक वर्गामध्ये आसनांच्या अभ्यासाने शरीराची लवचिकता वाढते, स्नायू व सांधे मजबूत होतात. प्राणायामाच्या अभ्यासाने श्वसन क्षमता वाढते, रक्ताभिसरण सुधारते. स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारावर हळूहळू नियंत्रण ठेवता येते.
0: यानंतर आता आपण सामुदायिक योग वर्गामुळे मिळणारे मानसिक फायदे पाहूया. प्राणायाम, शवासन, योग निद्रा यांच्या अभ्यासामुळे तणाव, चिंता, काळजा आणि नैराश्य कमी होते. मन शांत व एकाग्र होते. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागते. आत्मविश्वास वाढतो. शारीरिक व मानसिक दोन्ही स्तरांवर शांतता व स्थैर्य मिळाल्यामुळे दिवसभर शरीर व मन उत्साही राहते.
1: आता आपण सामुदायिक योगामुळे मिळणारे सामाजिक फायदे पाहूया. एकत्र येऊन योगाभ्यास केल्याने परस्पर सामंजस्य, एकोपा आणि बंधुभाव वाढतो. इतरांच्या चांगल्या अनुभवाने त्याला योगाभ्यास करण्यास प्रेरणा मिळते. आजच्या डिजिटल युगात लोकांना आपापसातील संपर्क खूप कमी झालेला आहे. सुसंवाद संपल्यासारखा झाला आहे. परंतु योगवर्गामध्ये आल्यामुळे संवाद सुधारतो, सहकार्याची भावना वाढीला लागते, सामाजिक ऐक्य व सामुदायिक भावना मजबूत होते. विविध वयोगटातील लोक येथे योगाभ्यास करण्यासाठी येत असल्यामुळे नवनवीन अनुभवाची देवाणघेवाण होते व आरोग्यविषयक जागरूकता आपोआप निर्माण होते.
0: एक साधक जर सामुदायिक वर्गामध्ये येत असेल तर त्यामार्फत योग घरोघरी पोहोचला जातो. त्यामुळे निरोगी कुटुंब आणि पर्यायाने निरोगी समाज घडवला जातो. आरोग्य सुधारल्यामुळे औषधोपचारांवरील

0: खर्च कमी होतो. सामुदायिक योग हा केवळ व्यायाम नसून आरोग्य, सकारात्मकता, सामाजिक एकता व आनंदमय जीवनशैली घडविण्याचा प्रभावी मार्ग आहे. नियमित सामुदायिक योगामुळे व्यक्ती व समाज दोन्हीही अधिक निरोगी व सुदृढ बनतात.
1: योग हा निवडक व्यक्तींच्यासाठी मर्यादित नसून हा व्यक्ती, परिवार, साधू संन्यासी, नेते, अनुयायी, अधिकारी, कर्मचारी, ब्रह्मचारी सर्व सर्वांच्यासाठी आहे. हा योगाभ्यास हा सर्वांच्यासाठी किती उपयुक्त ही विद्या आहे हे सांगताना हठप्रदीपिकेमध्ये सातमाराम सुरी सांगतात, अशेष ताप तप्तानाम श्रमाश्रयो मठो हटाहा, अशेष योग युक्तानाम आधारकम मठो हटाहा. म्हणजे संसारामध्ये जे जे लोक पोळले आहेत त्यांच्यासाठी हटयोग हा मठाप्रमाणे आश्रयस्थान आहे. तर मेरू पर्वताला स्थिरतेसाठी ज्याप्रमाणे कासवाचा आधार आहे त्याप्रमाणे योग्यांना हटयोग हा कासवाप्रमाणे आधार आहे, अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल.

श्रोते हो आत्ताचा पण योग संजीवनी ही कार्यक्रम मालिका ऐकलीत. संध्याकाळचे 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक रोहित शर्मा सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाज कार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ आर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या 2 ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे.

0: अशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो चांगले अधिकारी हे एएनटीएफ मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेजिग्नेशन देणार आहोत.
1: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली, त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले

2024 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली, त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% / 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना

0: तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्सिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 1 मीटर्स अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. प्रसारणामध्ये मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपळे. संध्याकाळचे 7:11 आणि 20 सेकंद झाले आहेत.

0: कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे. महिला आणि बालविकास विभाग नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बालविकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅ

मिस्टिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्ज या एएम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्ज या एफएम वाहिनीवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर, दी मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर।

0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र। 7:15 होत आहेत। वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करीत आहोत।
2: सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक आहेत गौरीशंकर घाळे।
3: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग। ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये। राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं। राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली। तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला। अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोशावर जिंकता येणार नाही, म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे। मुंबईतील जवळपास 3,000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत। तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली। मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे। या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे, मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती

0: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहिपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन, लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार

0: उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्रह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जुळून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व. दर महिना

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. 7:28 आणि 15 सेकंद झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आपल्या सर्वांच्याच आवडीचा आणि शेतकरी बांधवांच्या साठी प्रसारित होणारा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि धनश्रीचा नमस्कार. श्रोते हो, आज आहे मंगळवार आणि दिनांक 23 जून 2026.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त अन्नधान्यांचे बाजार भाव. हे भाव प्रति क्विंटल असे गुळ 3350 ते 4125, हळद 3400 ते 4930, मिरची 15000 ते 27500, खपली 4200 ते 5000, सोयाबीन 7500 ते 8000, करडी 15000 ते 17000, मटकी 9000 ते 11000, उडीद 14000 ते 17000, ज्वारी शाळू 4000 ते 6000, गहू 2800 ते 4200, तांदूळ 4500 ते 8500, वाटाणा 4800 ते 5200, हुलगा 5000 ते 6000. तर हे होते सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त अन्नधान्यांचे बाजार भाव. मंडळी, आपण ऐकत आहात माझं घर माझं शेत हा कार्यक्रम. आता वळणार आहोत आपल्या सर्व श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम आवड बळीराजाची या कार्यक्रमाकडे. आवड बळीराजाची या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत, धनश्रीचा नमस्कार. मंडळी, आपण पत्राद्वारे तुमची आवड आमच्यापर्यंत पाठवत असता आणि या सर्व वेगवेगळ्या गीतांची आवड आम्ही पत्रांमधून जी तुम्ही पाठवलेली असते ती वाचतो आणि त्या गाण्यांचा आस्वाद आपले सर्व काही रसिक श्रोते घेत असतात. तर वळणार आहोत आपल्या कार्यक्रमातील पहिल्या गीताकडे. हे गीत आहे लक्ष्मी या चित्रपटातील उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांचं. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. तर श्रोते हो, लक्ष्मी या चित्रपटातील या गीतासाठी आवड करणारे आपले श्रोते आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, येळगुडहून, रेवन अनिता, राहुल भांबिष्ठे, कबनूरचे श्रोते, तुषार प्रसिक, एकता मेघना, उत्कर्षा कांबळे, विलास पाटील, अरुण येळगुडकर, चंदूरचे श्रोते, आणखी श्रोते जोडले गेले आहेत. त्यांनी देखील आपल्याला याच गीताची आवड कळवली आहे. आणि हे श्रोते आहेत चांदणी चौक सांगलीहून सक्षम श्रेणिक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, मेघा पाटील, संजना रोहिणी पाटील. तर ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं लक्ष्मी या चित्रपटातील हे गीत.

मंडळी कार्यक्रमात यानंतर संसार या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं. या गीताला आवाज दिला लता मंगेशकर यांनी आणि या गीताची आवड करणारे श्रोते आहेत सुरेश रामसाबळे, रेखासागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी गोरे, अश्विनी तानवडे, अलका साळवी, मेघा सातवेकर, अनिता भांबिष्टे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे स्नेहजिवा रेडिओ श्रोता संघचे भक्ती प्रसाद, शोभा, संजय डिगळी, गणेशनगर, बांबोडे, कीर्ती, अहिल्या, स्वरा, आदिराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशीहून त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघचे श्रोते आहेत श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूरदुमाला तालुका करवीर इथून कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे मुक्काम पोस्ट बोराळा इथून श्रोते आहेत दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका, गजानन, समस्त घायाळ परिवार, सेनापती कापशीहून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्ण, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण. तर ऐकूयात या सर्व श्रोत्यांनी कळवलेलं संसार या चित्रपटातील सुंदर असं हे गीत.

अनंत जाधव यांचं गीत आपण ऐकलं, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं. दीड शहाणे या चित्रपटातील या गीताला आवाज दिला होता आशा भोसले, सुरेश वाडकर यांनी. श्रोते हो, या गीताची आवड करणारे आपले हे श्रोते जे आहेत ते आपल्या या कार्यक्रमात नवीन जोडले गेलेत. आणि हे श्रोते आहेत प्रसनजीत धेंडे, श्रीधर धेंडे, मंगल धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक, अस्मिता, रिया, अमृता कांबळे, रितिशा, अभिदीप धेंडे, अथर्व, आशिष, अतुल, पल्लवी, स्वराज, सुनंदा कांबळे, श्रद्धा कांबळे, जयवर्धन कांबळे, समस्त धेंडे आणि कांबळे परिवार, मुक्काम पोस्ट सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगलीचे. यांच्यासोबत आणखी श्रोते आहेत नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे, मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी रुद्रकोळकर वाकुणी तालुका बदनापूरचे, वीरभद्र अप्पा जंगम मुक्काम पोस्ट बसवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे, ही मॅन धर्मेंद्र ग्रुप श्रोता संघ, बाजीराव वाघमारे केरूर, सचिन राजमाने तेरवाड, रावसाहेब शिरोळे रुकडी, एकनाथ इंगवले महे, शांतीनाथ सुतार शिरदवाड, वैभव जाधव कुरुंदवाड, गजबर अत्तार कुरुंदवाड, हे सर्व श्रोते आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप श्रोता संघाचे. आणखी श्रोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते आहेत अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष, पृथ्वीराज साध्वी, समस्त जोशी परिवार परभणीहून, गणेश हारगावकर, चाबुकसरवाडीचे श्रोते आहेत भारत, प्राजक्ता, आनंदी, चंद्रशेखर, मालन सरकार, पोपटराव. तर श्रोते हो, या सर्व श्रोत्यांनी आपल्याला दीड शहाणे या चित्रपटातील गीताची आवड कळवली होती. आपण ऐकत आहात आवड बळीराजाची, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
1: सखी म्हणजे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सतीश आहे।
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा।
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरवर विश्वास ठेवले, काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे आता।
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।

श्रोतेहो, पावसाची चाहूल आपल्याला लागलेली आहे, पण पाऊस पडावा तसा पडत नाहीये. दमदार पावसात भिजण्याची जी मजा आहे ती आपल्याला कुठेतरी चुकल्यासारखी होत आहे, होय ना? हरकत नाही, जरी पाऊस बरसत नसेल तरी आपण गाण्यांचा आस्वाद घेऊन नक्कीच या पावसाची जाणीव तरी आपण करून घेऊ.

शकतो. ही भावना आपल्या मनामध्ये नक्कीच आली आहे तर नक्कीच आपला हा जो वरुण राजा आहे नक्कीच बरसेल. तर आपल्या श्रोत्यांनी याच आशयाचं गीत आपल्याला कळवलेलं आहे आणि हे गीत आहे सर्जा या चित्रपटातील नाधो महानोरे यांचं. लता मंगेशकर सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातील या गीताला संगीत दिले हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि श्रोते हो, या गीताची आवड करणारे आपले श्रोते आहेत विद्यानगर कवटे महंकाळचे संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एसपी म्हैसाळकर श्रेयश सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजराम गायकवाड राज पेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड अभी आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर सुशीला विलास दावणे कागल सुभाष मंचे शिरढोण श्रीनिवास कांबळे यड्राव सचिन किल्लेदार भडगाव शशिकांत पाटील कुरुंदवाड अनिल परीट चंदूरचे श्रोते तानाजी खेमलापुरे संपत्ती खेमलापुरे राणी अंकिता खेमलापुरे अंकुश पार्थ धनाजी समस्त खेमलापुरे परिवार मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळी इथून जय हिंद रेडिओ श्रोता संघाचे श्रोते मुक्काम हिप्परसोगा इथून आहेत उस्मान शेख फौजी सायराबानो दस्तगीर फैजन बी शाकेर इस्लाम बी बाबा शेख करिश्मा शेख सिमर शेख सानिया शकील पठाण बिस्मिल्ला बी शेख गदर शेख निलोफर शेख हिप्परसोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून श्रोते आहेत चांदणी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद माहिरा सय्यद. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

हे गीत ऐकताना कधी एकदा हा वरुण राजा अगदी बरसून आपल्या सर्वांना न्हाऊ घालतो असंच झालंय, होय ना? तर कार्यक्रमाची वेळ संपत आली आणि या कार्यक्रमाच्या शेवटी श्रोते हो, आपल्या या रसिक श्रोत्यांनी एक वेगळी आवड कळवली आहे आणि त्यांना ऐकायचं आहे रोशन सातारकर यांच्या आवाजातील लावणी. आणि हे श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा, सागर, समस्त पाटील परिवार, राजू मिठारी स्टॉप, आदित्य कुमार खुगे, रवी ग्रुप चौक चंदूरचे, सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, राधानगरी, बंडोपंत शहागुरुजी, गावभाग सांगली, गांधी चौक पंजाब इथून श्रोते आहेत हरदेव मिका, बलविंदर, जयतेक बिरक, मिका बिरक. तर ऐक्यात या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे रोशन सातारकर यांच्या आवाजातील ही लावणी.

रोशन सातारकर यांनी गायलेली ही लावणी आपण ऐकली. तर श्रोते हो, आजची लावणी आपल्याला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा. यासोबतच आजचा आवड बळीराजाची हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला श्रोते हो जरूर लिहून कळवा. आणि यासाठी पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे, सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली, पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, पत्र लिहायला वेळ नसेल तर तुम्ही ईमेलही आम्हाला करू शकता. आणि यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com. बरायतं श्रोते हो, आवड बळीराजाची या कार्यक्रमात मला धनश्रीला आत्ता रजा द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कमी वेळात मोजके शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता। तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
1: श्रोतेहो, उद्या प्रसारित होणारा माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मृदा सर्वेक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयी मृद चाचणी अधिकारी अमित कवठेकर यांची मुलाखत आणि त्यानंतर घेवडा लागवड याविषयी संकलित माहिती। तेव्हा उद्या जरूर ऐका माझं घर माझं शेत हा कार्यक्रम। बरायतर मंडळी, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मला धनशीला रजा द्या। नमस्कार। माझं घर माझं शेत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत मुक्सित मुजावर।

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजलेत, एक गाणे ताजे तवाने. या कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आपण ऐकणार आहोत मामा भाचे या चित्रपटातील जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं.

मामा भाजे या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: 8:05 होत आहेत. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाज कार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के टी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला. कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला. महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कला क्षेत्रातली पद्मश्री मिळाली. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली. दिवंगत अभिनेते सतीश शाह यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत. याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
1: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत

जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरशाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% (58%) करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणा आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्तीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट के मध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एल मध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडा टोरंटो इथं 4:30 गट एल मधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या 7:30 ग्वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना डीआर कॉंगोशी होईल. भारत, अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्ध जहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती

प्रभूंच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, महाराष्ट्रातली लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश, महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन, विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा, महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ, आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, 8:16 आणि 43 सेकंद झालेत. प्रासंगिक या सदरात आज आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय विधवा दिन, सन्मान, स्वावलंबन आणि सामाजिक न्यायाचा प्रवास. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणीच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज 23 जून जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून पाळला जातोय. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी प्रसंगांपैकी एक म्हणजे तिच्या जीवनसाथीचं होणारं निधन. हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसतो, अनेकदा तो एका कुटुंबाच्या रचनेत, भावविश्वात आणि आर्थिक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणारा क्षण असतो. पतीच्या निधनानंतर स्त्रीला केवळ वैयक्तिक दुःखाचा सामना करावा लागतो असं नाही, अनेक वेळा तिच्या आयुष्याचा संघर्ष तेव्हाच सुरू होतो. काही समाजांमध्ये तिला आर्थिक असुरक्षितता, सामाजिक उपेक्षा, मानसिक ताण, मालमत्तेवरील हक्कांपासून वंचित राहणं आणि अनेक प्रकारच्या भेदभावाला सामोरं जावं लागतं. म्हणूनच या प्रश्नांकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघानं 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून घोषित केलाय. श्रोते हो, आपण अनेकदा समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करतो, परंतु काही प्रश्न असे असतात जे आपल्या नजरेसमोर असूनही अदृश्य राहतात. विधवांचे प्रश्न हे त्यापैकी एक. जगभरात कोट्यवधी महिला विधवा म्हणून जीवन जगतायत, पण त्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या हक्कांविषयी पुरेशी चर्चा होत नाही. याच वास्तवाकडे लक्ष वेधताना अनेक सामाजिक अभ्यासकांनी विधवांच्या परिस्थितीला अदृश्य वेदना असं संबोधलंय. कारण त्या आपल्या समाजाचा भाग असतात, परंतु त्यांच्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध अहवालांनुसार जगभरात 25 कोटींपेक्षा अधिक विधवा आहेत. त्यांपैकी मोठ्या संख्येनं महिला गरिबी, सामाजिक भेदभाव आणि आर्थिक असुरक्षेचा सामना करतायत. काही अभ्यासांनुसार कोट्यावधी महिला आणि त्यांची मुलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगतायत, विशेषतः विकसनशील देशांमध्ये.

मध्ये ही समस्या अधिक तीव्र आहे. अनेक ठिकाणी पतीच्या निधनानंतर महिलांना वारसा हक्क मिळत नाही. त्यांच्या नावावर जमीन मालमत्ता नसते. काही ठिकाणी नातेवाईकच त्यांची मालमत्ता बळकावतात. परिणामी त्या महिलांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचा इतिहास देखील अत्यंत महत्वाचा आहे. या दिवसामागे मुंबई फाउंडेशन या संस्थेनं योगदान मोठं मानलं जातं. या संस्थेचे संस्थापक लॉर्ड राज लुंबा यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पावती लुंबा या 23 जून 1954 रोजी विधवा झाल्या. त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्यातूनच विधवांच्या प्रश्नांकडे समाजाचं लक्ष वेधण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर जगभरातील विधवांच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून असं दिसून आलं की लाखो महिला केवळ पतीच्या निधनामुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित जीवन जगत आहेत.

या पार्श्वभूमीवर 21 डिसेंबर 2010 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेनं 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून अधिकृत मान्यता दिली. 2011 पासून हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाच्या दिनदर्शिकेतील अधिकृत जागतिक दिन म्हणून साजरा केला जातोय. या दिवसाचा उद्देश केवळ सहानुभूती व्यक्त करणं नाही तर विधवांचे प्रश्न समजून घेणं, त्यांना न्याय मिळवून देणं आणि त्यांच्या हक्कांसाठी ठोस कृती घडवून आणणं हा आहे. श्रोतेहो, पतीच्या निधनानंतर स्त्रीच्या जीवनात अनेक स्तरांवर बदल घडतात. सर्वात प्रथम बदलतो तो तिचा सामाजिक दर्जा. पूर्वीच्या काळात आपल्या समाजात विधवांबद्दल अनेक चुकीच्या समजुती प्रचलित होत्या. रंगीत कपडे वापरण्यास मनाई, दागिने घालू न देणं, सामाजिक कार्यक्रमांपासून दूर ठेवणं, शुभ कार्यात सहभाग नाकारला जाणं अशा अनेक रूढी समाजात अस्तित्वात होत्या. काही ठिकाणी विधवेला अपशकुनही मानलं जायचं. तिच्या भावनांचा, इच्छांचा किंवा व्यक्तिमत्वाचा विचार न करता तिच्यावर सामाजिक बंधनं लादली जात. इतिहासात डोकावून पाहिलं तर हे चित्र अधिक गंभीर दिसतं. स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं जात नव्हतं. तिची ओळख अनेकदा तिच्या पतीशीच जोडली जायची, त्यामुळे पतीच्या मृत्यूनंतर ती सामाजिक दृष्ट्या दुय्यम स्थानावर ढकलली जाई. मात्र काळ बदलला, शिक्षणाचा प्रसार झाला, सामाजिक सुधारणा चळवळी उभ्या राहिल्या, स्त्री पुरुष समानतेच्या संकल्पना बळकट झाल्या, त्यामुळे विधवांविषयी अनेक जुन्या रूढींना आव्हान मिळालं. भारतातील समाज सुधारकांनी या परिवर्तनात मोठी भूमिका बजावली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी, पुनर्विवाहासाठी आणि सन्मानपूर्वक जीवनासाठी अनेकांनी संघर्ष केला. या प्रयत्नांमुळे आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदललेली पाहायला मिळते. मात्र बदल पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही. आजही काही भागात सामाजिक पूर्वग्रह आढळतात. काही महिलांना कुटुंबियांकडून किंवा समाजाकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नाही, त्यामुळे सामाजिक संवेदनशीलता वाढवण्याची गरज अजूनही कायम आहे. श्रोतेहो, विधवांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आर्थिक सुरक्षितता. घरातील कमावती व्यक्ती गमावल्यानंतर उत्पन्नाचा स्रोत बंद होतो. विशेषतः ज्या महिलांनी आयुष्यभर गृहिणी म्हणून काम केलं त्यांच्यासाठी तर ही परिस्थिती अधिक कठीण असते. अनेक महिलांकडे स्वतःचं बँक खातंही नसतं, आर्थिक व्यवहारांची माहिती नसते, काही वेळा मालमत्तेची कागदपत्र किंवा आर्थिक साधनांवरील अधिकारही त्यांच्याकडे नसतात. अशा वेळी आर्थिक स्वावलंबन ही केवळ गरज नसून जीवन जगण्याची मूलभूत अट ठरते. म्हणूनच रोजगाराच्या संधी अत्यंत महत्वाच्या ठरतात. आज स्वयंरोजगार, बचत गट, महिला उद्योजकता, कौशल्य विकास प्रशिक्षण, लघु उद्योग, स्वयंसेवी संस्था, शासनाच्या विविध योजना यामुळे अनेक महिलांना नव्यानं उभे राहण्याची संधी मिळत आहे. ग्रामीण भागात महिला बचत गटांनी एक सामाजिक क्रांती घडवली. शेतीपूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय, अन्न प्रक्रिया, हस्तकला, शिवणकाम, घरगुती उद्योग अशा विविध क्षेत्रात महिला यशस्वीपणे कार्यरत आहेत. शहरामध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, बँकिंग, प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, किरकोळ व्यवसाय आणि सेवा क्षेत्रात महिलांची उपस्थिती वाढत आहे. रोजगारामुळे मिळणारं उत्पन्न

महत्वाचं असतं, पण त्याहून महत्वाचा असतो तो आत्मविश्वास, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद स्त्रीला नवं आयुष्य जगण्याची प्रेरणा देते. श्रोतेहो, विधवा महिलांच्या जीवनातील आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या मुलांचं शिक्षण. पतीच्या निधनानंतर अनेक महिलांना एकट्याने मुलांचं संगोपन करावं लागतं. शिक्षण, आरोग्य, संस्कार, आर्थिक गरजा यांचा समतोल साधणं ही एक मोठी जबाबदारी असते. अनेक महिलांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले, त्यांना चांगले नागरिक म्हणून घडवलं, अशा हजारो प्रेरणादायी कथा आपल्या समाजात आहेत. या कथा आपल्याला सांगतात की संकट मोठी असली तरी मानवी जिद्द त्याहून मोठी असते. श्रोतेहो, संयुक्त राष्ट्र संघानं विविध देशांना विधवाच्या हक्काचं संरक्षण करण्याचं आवाहन केले. जमीन, मालमत्ता आणि वारसा हक्क यांबाबत स्पष्ट कायदे असावेत. सामाजिक सुरक्षा मदत योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात. निवृत्ती वेतन, विमा संरक्षण, आरोग्य सुविधा आणि आर्थिक मदत यांचा लाभ सहज उपलब्ध व्हावा. कायदे असणे पुरेसे नसते, त्यांची अंमलबजावणी प्रभावी असणे आवश्यक असते. कारण अनेकदा माहितीच्या अभावामुळे किंवा न्याय व्यवस्थेबद्दलच्या भीतीमुळे महिलांना त्यांचे हक्क मिळवता येत नाहीत. म्हणूनच जनजागृती हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. श्रोतेहो, आजच्या काळात आपण महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतो, परंतु खरे सक्षमीकरण तेव्हाच घडतं जेव्हा समाजातील सर्वात वंचित घटकालाही समान संधी मिळते. विधवा महिला या समाजाच्या मुख्य प्रवाहाचा भाग आहेत. त्यांना दया नकोय, त्यांना संधी हवी आहे. त्यांना सहानुभूती नकोय, त्यांना सन्मान हवाय. त्यांना वेगळं स्थान नकोय, त्यांना समान स्थान हवं आहे. आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचा संदेश देखील हाच आहे. विधवांच्या समस्या अदृश्य राहू नयेत, त्यांचा आवाज ऐकला जावा, त्यांच्या अनुभवांना महत्व दिलं जावं, त्यांच्या हक्कांचं संरक्षण हे झालंच पाहिजे आणि त्यांना स्वावलंबी, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, एखाद्या स्त्रीची ओळख तिच्या वैवाहिक स्थितीनं ठरत नाही, तिची ओळख तिच्या कर्तृत्वानं, तिच्या संघर्षानं आणि तिच्या मानवी मूल्यांनी ठरतं. म्हणूनच आंतरराष्ट्रीय विधवा दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर तो सामाजिक न्याय, समानता आणि मानवी सन्मान यांची नव्यानं जाणीव करून देणारा दिवस आहे. चला आपण असा समाज घडवूया जिथं कोणतीही स्त्री दुःखानंतर एकटी पडणार नाही, जिथं तिच्या अधिकारांचं संरक्षण होईल, जिथे तिच्या स्वप्नांना नव्यानं उभारी मिळेल. याच सकारात्मक विचारासह आजचा प्रासंगिक कार्यक्रम इथंच संपवूया. नमस्कार.

प्रासंगिक या सदरात आंतरराष्ट्रीय विधवा दिन, सन्मान, स्वावलंबन आणि सामाजिक न्यायाचा प्रवास ही माहिती ऐकलीत. श्रोते हो, वाचक स्वर होता धनश्री केरीपाळे यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 8:27 झालेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील हे भक्तिगीत.

बलबीर निर्दोष यांचीही भक्तिरचना संगीतबद्ध केली होती कुलदीप सिंग यांनी. अलका याग्निक आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील भक्तिगीत आपण ऐकलं. हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातील अख्तर इंदौरी यांची गीतरचना. संगीत आहे सुरिंदर कोहली यांची.

अर्थात 1251 किलो हर्ट्स, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10 वाजलेत, प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. धनश्रीचा नमस्कार. श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या गीतांची आवड आमच्यापर्यंत पत्रांद्वारे पोहोचवत असता आणि या गाण्यांचा आस्वाद आपण सर्वजण मिळून घेत असतो. तर असा हा आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम आपली आवड. तर या आपली आवड कार्यक्रमात वेळ न घालवता मी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. कार्यक्रमातील हे पहिलं पत्र गीत जे आहे ते आहे हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलंय. आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकारींच्या आवाजातील ऐकणार आहोत हे गीत. पण त्याआधी या गीताची आवड करणारे आपले श्रोते आहेत सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता, प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरी, बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली, गांधी चौकून हरदेव मिका, जयतेक बिरक मिका बिरक, जय हिंद रेडिओ श्रोता संघाचे मुक्काम हिपरसोगा तालुका औसा इथून श्रोते आहेत उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर, फैजन बी, शाकेर, इस्लाम बी, बाबा शेख, करिश्मा, सिमर शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख, निलोपर शेख हिपरसोगाहून. तालुका बिलोली जिल्हा नांदेडचे श्रोते आहेत चांदनी अयुब सय्यद, बाळ राजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांच्यासोबत. आणखी श्रोते आहेत तानाजी खेमलापुरे, अंकुश, पार्थ, धनाजी, संपत्ती, राणी आणि अंकिता, समस्त खेमलापुरे परिवार, मुक्काम पोस्ट दत्तवार तालुका शिरोळ जिल्हा सांगलीचे श्रोते. तर ऐकत या सर्व श्रोत्यांनी कळवलेलं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील हे गीत.

कारण श्रोते हो या गीताची आवड आपल्याला श्रोत्यांनी का कळवली असेल याचा अंदाज आपण सर्वांनीच बांधला असेल. पावसाची सुरुवात झालीये पण दमदार अशी नाही, त्यामुळं हा पाऊस सोसाट्यानं नको पण समाधानकारक तर नक्कीच पडावा अशी अपेक्षा आपल्या सर्व रसिक श्रोत्यांकडून आणि आमच्याकडूनही होत आहे. तर श्रोते हो, कार्यक्रमात आता वळणार आहोत पुढील गीताकडं. हे गीत आहे पिंजरा या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत, राम कदम यांनी संगीतबद्ध केले. आणि श्रोते हो, या गीताची आवड करणारे आपले श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगा, दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी, समस्त जोशी परिवार परभणीहून, जळगावचे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भूतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भूतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्षल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधरा देवी रुद्रकोळकर, वाकोली तालुका बदनापूर. आणखी श्रोते आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुपचे श्रोते. तर हे सर्व श्रोते आहेत विजय कुमार स्वामी, शिवप्रसाद जंगम, वीरभद्र जंगम, अनिकेत जंगम बस्तवाड, अण्णासो खोत दत्तवाड, शांतीनाथ सुतार शिरदवाड, रावसाहेब शिरोळे रुकडी, एकनाथ इंगोले महे, बाजीराव वाघमारे केरूळ, सचिन राजमाने तेरवड, वैभव जाधव कुरुंदवाड, गजभर अत्तार कुरुंदवाड यांच्यासोबत आणखीन श्रोत्या

चाबुकस्वारवाडीचे भारत अमेरिका प्राजक्ता आनंदी चंद्रशेखर मालन सरकार पोपटराव. तर ऐकूयात या सर्व श्रोत्यांनी कळवलेलं वाघ्या आणि सहकारी यांच्या स्वरातील पिंजरा या चित्रपटातील हे गीत.

ಗಂಗಾತಿ ನರ ಗಂಗಾತಿ ಕೋಳಿ ಗಂಗಾತಿ ಐನವಾನಿ ಗ ಅಲ್ಲಿ ಕುಂತ

0: कामगारांचं मानसिक स्वास्थ्य या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका. गुरुवारी 25 जून रोजी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
1: आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे. मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागलं, म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे, तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं. नातेसंबंध माझे चांगले हवेत, तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे. ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तरं होकारात्मक असतील, तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीठोकपणे म्हणता येऊ शकतं.
0: उद्योग जगत प्रत्येक गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरची आवड कळणाऱ्या श्रोते आहेत वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूरहून विजय चव्हाण, तेजस्विनी गुंड्या पांड्या, माई करिश्मा, अंकिता चव्हाण, अनिकेत, समस्त चव्हाण परिवार, डॉक्टर सुरेश सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे कल्याणहून, अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे यळगुड, रेवण अनिता, राहुल भांबिष्टे कबनूर, तुषार प्रसिक, एकता मेघना, उत्कर्षा कांबळे, विलास पाटील, अरुण यळगुडकर चंदूरचे श्रोते, आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे, चांदणी चौक सांगली इथून श्रोते आहेत सक्षम श्रेणी ज्योती, अजित, लता, राजाराम, हर्षवर्धन पाटील तुंग, मेघा पाटील, संजना, रोहन पाटील चव्हाण, समस्त परिवार आणि पाटील परिवार. तर ऐकूयात या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे माझं घर माझा संसार या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातील सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

मधुरा झालो ते तुहा वीती सदा संगती बरे वाटे रुसवा गेला दूर जगण्यात वाटे मजा प्रेमाचं गाणं आज गाऊ हो प्रेमाचं गाणं

किशोर कुमार आणि सहकारांच्या आवाजातील राम पाखर या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. त्यावेळी श्रोते

हो या गीताची आवड करणारे आपले श्रोते होते. मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी गोरे, अश्विनी तानवडे, अलका साळवी, मेघा सुभाष सातवेकर, अनिता राहुल भांबिष्टे, मुक्काम पोस्ट तंबाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे यांच्यासोबत आणखीन श्रोते आहेत. महादेवराव डोंगळे घोटवडे, तालुका राधानगरीचे. फकीरा रेडिओ श्रोता संघ बीडचे रणजित कुमार मानदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात, दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन आणखी श्रोते आहेत. प्रसंजित धेंडे, श्रीधर धेंडे, मंगल धेंडे, प्राजक्ता धनसरे मयंक, अमिता लोंढे, रिया अमृता कांबळे, रितिशा अभिदीप धेंडे, अथर्व धेंडे, आशिष धेंडे, अतुल धेंडे, पल्लवी स्वराज, सुनंदा कांबळे, श्रद्धा कांबळे, जयवर्धन कांबळे, समस्त धेंडे आणि कांबळे परिवार मुक्काम पोस्ट सावस तालुका तासगाव जिल्हा सांगलीचे श्रोते. यांच्यासोबत आणखी श्रोते दत्ता घायाळ, सुनीता सानिका गजानन, समस्त घायाळ परिवार मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून, श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजराम गायकवाड राजपेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाल, अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरंगे कसबा बोर्डा कोल्हापूर, सुशीला विलास दावणे कागल, सुभाष मिंचे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यड्राव, सचिन किल्लेदार भडगाव, शशिकांत पाटील कुरुंदवाड, अनिल परीट चंदूरचे श्रोते. विद्यानगर कौटुंबिकांचे आहेत संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एसपी म्हैसाळकर श्रोते. तर या सर्व श्रोत्यांनी रानपाखरं या चित्रपटातील या गीताची आवड आपल्याला कळवली होती. श्रोते हो, यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक छान असं गीत आहे. हे गीत सुगम गायन या प्रकारात मोडतं, पण यामध्ये आपले भाव देखील प्रकट होतात. हे भावगीत म्हणायला हरकत नाहीये. तर हे गीत आहे संदीप यांचं, शैलेश रानडे यांनी स्वर आणि संगीत दिलेलं आहे. तर ऐकणार आहोत आपण हे भावगीत अगदी आपल्या सध्याच्या मनाची अवस्था प्रकट करणाऱ्या, मन तळ्यात मन मळ्यात. आणि या गीताची आवड करणारे आपले श्रोते आहेत स्नेहजिवळा रेडिओ श्रोता संघ, भक्ती प्रसाद शोभा, संजय डेगवळी, गणेशनगर बांबोडे, कीर्ती अहिल्या स्वरा आदिराज, सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशीहून, सेनापती कापशीचे श्रोते आहेत ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या, सुवर्णा बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणखी श्रोते आहेत. रंगरंगली श्रोता संघ मुक्काम पोस्ट रांगोळी तालुका हातकणंगले इथून सुधीर श्रीकांत शिरोळकर. तर ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं शैलेश यांच्या स्वरातील हे गीत.

बरायते श्रोते हो या गीताचा आस्वाद घेत आपली आवड या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे। तर आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला लिहून कळवायला विसरायचं नाहीये आणि यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88। आणि श्रोते हो पत्र लिहायला वेळ नसेल तर ईमेल आपण करू शकता यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com। तेव्हा जरूर पत्र किंवा ईमेल आम्हाला पाठवायचंय कारण आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत। बऱ्याच श्रोते हो कार्यक्रमाची वेळ संपत आली तेव्हा आपली आवड या कार्यक्रमात मला धनश्रीला रजा द्या। नमस्कार।

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. आपण ऐकणार आहोत रत्नाकर पै यांचं शास्त्रीय गायन राग भूपनट. विलंबित झपताल निबद्ध असून बोल आहेत मालमिया लाई आणि द्रुतख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत सरस्वती प्रसाद दिजे यांना. तबला साथ केलीय आनंद असणारे यांनी आणि हार्मोनियमवर साथ केलीय वसंत गुरव यांनी. तेव्हा ऐकत रत्नाकर पै यांनी गायलेला राग भूपनट.

रत्नाकर पै यांनी गायलेला राग भूपनट आपण ऐकलात. यांना तबला साथ होती आनंद असणारे यांची, हार्मोनियमवर साथ केली होती वसंत गुरव यांनी. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रथम हिंदीतून आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.